0: रामकृष्ण हरी। झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, नेहमी नवीन फुले तयार करण्यातच व्यस्त असत। तसेच आयुष्यात आपण काय गमावले त्याचं दुःख विसरून नवीन काय काय मिळवू शकलो यातच जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो। म्हणून म्हणतात की पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे। सुगंधित आनंदात लाटांवर आयुष्य झुलत जावे। अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे। नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे। आपण मात्र सर्वांचे व्हावे। रामकृष्ण हरी।
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। शुभदिन आयो रे आर्य शुभांगी सोबत। आज 24 जुलै हा दिवस देशाच्या आर्थिक शिस्तीच्या आणि जागतिक विज्ञानाच्या इतिहासात अत्यंत विशेष मानला जातो। राष्ट्रीय आयकर दिन। भारतात आजचा दिवस आयकर दिन म्हणून साजरा केला जातो। 24 जुलै 1860 रोजी सर जेम्स विल्सन यांनी भारतात पहिल्यांदा अधिकृतपणे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स लागू केला होता। देशाच्या विकासात आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे। अपोलो 11 चे सुरक्षित पुनरागमन। चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल उमटवून इतिहास रचल्यानंतर आजच्याच दिवशी 1969 नील आर्मस्ट्रॉंग, बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे तीनही अंतराळवीर अपोलो 11 या यानातून पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले होते। आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एका महानायकाचा आणि भारताच्या उद्योग जगतातील एका मोठ्या दानशूर व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे। मनोज कुमार, हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते आणि दिग्दर्शक, ज्यांना अवघं जग प्रेमानं भारत कुमार म्हणून ओळखतं। उपकार, पूरबर पश्चिम, क्रांती आणि शहीद यासारख्या चित्रपटातून त्यांनी देशात देशभक्तीची एक मोठी लाट निर्माण केली। कलाक्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय। आज त्यांचा वाढदिवस आहे। अझीम प्रेमजी, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे सर्वेसर्वा आणि देशातील सर्वात मोठे दानशूर उद्योजक। आपल्या कमाईतले अब्जावधी रुपये त्यांनी शिक्षण आणि समाज कल्याण क्षेत्रासाठी दान केले आहेत। देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणं नव्हे, तर स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं आणि कायदे पाळणं आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपल्या कर्माने आणि कराच्या माध्यमातून वाटा उचलणे हीच खरी देशभक्ती आहे। आणि आजची बोधकथा। एक तरुण मुलगा होता ज्याचं नाव होतं आनंद। त्याला देशासाठी काहीतरी मोठं करायचं होतं। त्याला वाटायचं की जोपर्यंत मी सैन्यात भरती होऊन शत्रूशी लढत नाही तोपर्यंत मी खरा देशभक्त ठरू शकत नाही। काही कारणास्तव त्याची सैन्यात निवड होऊ शकली नाही, ज्यामुळे तो अत्यंत निराश झाला आणि घरातून बाहेर पडणं त्याने बंद केलं। त्याच्या गावातील एक वृद्ध आणि अनुभवी शिक्षकांनी त्याची ही अवस्था पाहिली। ते आनंदच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला बाजारात फिरायला नेलं। तिथे त्यांनी एका दुकानदाराला पाहिलं जो अत्यंत प्रामाणिकपणे गिराईकांना वस्तू देत होता। दुकानाचा कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेटीत टाकत होता आणि व्यवस्थित आपलं बिल बनवून सरकारला कर भरत होता। शिक्षकांनी आनंदला विचारलं, आनंद हा दुकानदार देशाची सेवा करतोय की नाही? आनंद म्हणाला, हा तर फक्त त्याचं दुकान चालवतोय। शिक्षक हसले आणि म्हणाले, बाळा हा देशाची खूप मोठी सेवा करतोय। हा कचरा रस्त्यावर टाकत नाही, त्यामुळे देशाचं आरोग्य चांगलं राहतं। हा प्रामाणिकपणे व्यवसाय कर भरतोय आणि वेळेवर कर भरतोय, ज्या पैशातून सैनिकांसाठी शस्त्र आणि देशासाठी रस्ते बनतात। लक्षात ठेव, सीमेवर लढणारा सैनिक जितका महत्वाचा आहे तितकाच देशाच्या आतराहून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणारा प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे. आनंदला शिक्षकांचं म्हणणं पटलं, त्याच्या मनातील निराशा दूर झाली. त्याने स्वतःच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करून देशाचा एक आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प केला. तात्पर्य हेच, आज मनोज कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त ही गोष्ट खूप मोठी शिकवण देते. देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसते, तर आपल्या दैनंदिन वागण्यात आणि प्रामाणिकपणात असते. आज 24 जुलैचा हा दिवस आपल्याला मनोज कुमार यांच्या चित्रपटातून मातीचे ऋण जपण्याची आणि अजिम प्रेमजी यांच्याकडून दातृत्वाची भावना शिकवतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
1: 24 जुलै श्रीराम समर्थ सद्गुरूला शरण जावे. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही. म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयाकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल ते साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तो सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्री रामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद झाला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषय माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संताची प्रतीची पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संताची खरी प्रतीती आली असे समजावे. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy.
1: गीताई अध्याय सहावा, चित्तवृत्ति निरोध अथवा आत्मसंयम योग. श्री भगवान भनाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो, तो संन्यासी तसा योगी, न जो निर्यज्ञ निष्क्रिय. संन्यास म्हणती ज्यास योग, तो जाण पांडवा. सोडिल्यावी न संकल्प कोणी, योगी न हो तसे. योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले. योगी आरूढ तो होता श्रम साधन बोलिले. कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे, संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देवू नये कधी. आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला. जिंकू निघेतला आत्मा बंधू, तो होय आपुला. सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये. जितात्मा शांत जो झाला, देखे ब्रह्मची ऐकले. मानापमानी शीतोष्णी सुख दुःख समावले. तोषला ज्ञान विज्ञाने, स्थिर जिंकुनी इंद्रिये. तो योगी समजो देखे सोने पाषाण मृतिका. शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा. असो साधु असो पापी, समपाहे विशेषतो. साधके चित्त बांधूनी, इच्छा संग्रह सोडुनी. आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपने. पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन. दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते. चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी. आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे. शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ. दृष्टी ठेवूनी नासाग्री न पहावे कुणीकडे. शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर. मनरोधोनी युक्तीने राहावे मतपरायण. असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने. मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईची मेळवी. न योग फार खावूनी किंवा खाण्याची सोडूनी. न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी. निजने जागने खाणे फिरणे आणि कार्यही. मोजूनी करितो त्यास योग हा दुःख नाशन. संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी चिरंगला. निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला. निर्वाती ठेविला दीप तेव तो एक सारखा. तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला. जेथ भेटुनी आत्म्याते अंतरी तोषला स्वये. भोगोनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख. न ढळेची कधी जेथ तत्वापासूनी लेशही. जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो. न चळे जेथ राहूनी दुःख भारे ही दाटला. तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची. जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. संकल्पी उठिले सारे काम निशेष सोडुनी. इंद्रिये ही मनानेची ओढुनी विषयातुनी. धरुनी धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू. आत्म्यात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये. फुटेल जेथ जेथूनी मन चंचळ अस्थिर. तेथ तेथूनी बांधूनी लाभावे आत्मचिंतनी. फिकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ. झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम. आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन मज सर्वांत जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय स्थिर होऊनी एकत्वी सर्व भूती भजे मज राहो कसाही तो योगी माझ्या मध्ये चिराहतो जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो जसे सुखे तसे दुःख तो योगी थोर मानिला अर्जुन म्हणाला तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर श्री भगवान म्हणाले अवश्य मन दुस्साध्य मनतोस तसे चिते परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह हो तसे संयमावीन हा योग न साधे माणितो चिमी परी संयमवंतास उपाये साध्य हो तसे श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चाळुनी जो मुकला योग सिद्धी सजाय कोण अर्जुन म्हणाला श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चळुनी जो मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलोनिया नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी माझा संशय हा कृष्णा तूची फोफ तूची फेडी मुळातुनी फेडिलसा तुझा कोणी न दिसेची तुझ्या विन श्री भगवान म्हणाले न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे पुण्य लोकात राहुणी तो योग भ्रष्ट संतत शुची साधन वंतांच्या घरी जन्मास येतसे अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळीची मग जन्मतो अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ तिथे तो पूर्व जन्मीचा बुद्धी संस्कार जोडुनी मोक्षार्थ करितो यत्न पूर्वी होनी पुढे पुन्हा पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची जिज्ञासेने ही योगाचा जातो वेदांस लंघुणी योगी तत्पर राहूनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो ज्ञानी तापस कर्मिष्ट ह्या सर्वाहुनी आगळा माणिला तो असे योगी योगी होई म्हणूनी तो सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवुनी श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो अध्याय सहावा संपूर्ण
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM

ग्राम गीता चिंतन भाग 51 प्रस्तुत भागात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी मानवी जीवनाच्या 16 संस्कारापैकी वैवाहिक संस्काराचे चिंतन जाणीवपूर्वक केले आहे. ते लिहितात, वैवाहिक जीवनाचा आदर्श म्हणजे संत एकनाथ महाराज. वंदनीय महाराज लिहितात, स्त्री पुरुष ही दोन चाके परस्पर सहायक होता निके, तरीच संसार रथ चाले कौतुके, जीवन होई आदर्श. संसारी जीवनाची मुहूर्त मेळ म्हणजे लग्न, लग्न समारंभ. या संबंधाने वंदने महाराज राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथात लिहितात, मुला मुलींचे लग्न झाले पाहिजे ही काळजी बरोबर आहे, पण हुंडा मिळाला पाहिजे, आपल्याच जातीतला मुलगा मिळाला पाहिजे, आपल्यासारखा सुखी सोयरा मिळाला पाहिजे, हे जे तुमच्या मनात असते त्याचा अर्थ मला कळलेला नाही. आपला समाज जर आपल्याला गुणावर आधारित करावयाचा असेल, सर्वच लोक सुखी व सारखे ठेवायचे असतील, तर हे पुराण सांगण्यात काही अर्थ नाही. याच वृत्तीमुळे समाजात वाईट गोष्टी वाढल्या. जाती जाती मधला मतभेद विकोपाला गेला, गरिबी श्रीमंतीचा भेद पडला, सेवा भावनेला जनता विसरली, आपल्याच जातीची शेखी मिरवण्याचा प्रत्येकाला मोह झाला. यामुळे देशाचे काही बरे होईल असे मला वाटत नाही. आता तर ही प्रथा मोडून काढली पाहिजे. फार पुढे जायचे सध्या नसेल तर हिंदू धर्मात तरी भेद पाडला जाऊ नये. तुम्ही या गुणाचे असाल, तोच गुण तुमच्या सोयऱ्यात बघा, गरीब बघा, आणि मग देण्या घेण्याचा योग्य योग सारखा येऊ द्या. त्यासाठी त्यांनी सुसंस्कारक्षम विवाह विधी सांगितला. क्रमशः संत देवाचे पूजन, वरवधू परिचय, थोरांचे शब्दात शुभाशीर्वाद, मंगलाष्टके व हवन विधी आणि जयघोष, पुरातन विवाह पद्धतीचाही उद्देश वंदनीय महाराजांनी आज समाजाचे समोर ठेवलेला आहे. ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनची घटक, पुरुष आणि महिला देख, सृष्टी चक्र चालविती, चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठीच योजिला विवाह धर्मज्ञांनी तयांचा, असा ग्रामगीता ग्रंथाच्या 21 अध्यायामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. पुढे ते लिहितात, या पृथ्वी तलावर मानव सृष्टीच्या निर्मितीनंतर हजारो वर्षांनी सामाजिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने विवाहासारखी अनेक नैतिकतेची बंधने घालण्यास आरंभ झाला. त्यांचा विशेष विकास सर्वारंभी भारत वर्षातच झाला. विवाहाचे बंधन हे मानव समाजाच्या सुखसोयीचे व उन्नतीचे एक महत्वपूर्ण साधन म्हणूनच अनेक वर्षाचे अनुभवानंतर स्वीकारण्यात आले, आणि देशकाल पात्रभेदाने शेकडो वेळा त्याचे प्रकार व पद्धती यात बदल करण्यात आले. ही गोष्ट इतिहास केव्हाही विसरणार नाही. द्रौपदी, दमयंती, रुक्मिणी, पार्वती, सुभद्रा व शकुंतले सारख्या महान प्रभावशाली भारतकन्यांची लग्ने ही कोणकोणत्या प्रकारची होती याचे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्या काळच्या स्वयंवर पद्धतीत सुसंस्कृत मुला मुलींच्या इच्छांना प्रामुख्याने मान दिला जात होता. तसेच पणाधिकांच्या कसोट्यांनी जाती संपत्ती आदी गोष्टी ऐवजी कर्तबगारीस व गुणासच महत्व दिले जात होते, आणि समयानुसार रत्नजडित सभागृहाऐवजी निसर्गरम्य वातावरणात केवळ पुष्प पल्लवांच्या दागिन्यांनीही वधू वरांना सुशोभित केले जात होते. अनुकूल काळात एक एक महिना देखील विवाहाच्या सुख सोहळ्यात व वऱ्हाडाच्या अफाट मेळाव्यात व्यतीत होत होता. तसेच आवश्यक तेव्हा वऱ्हाड व वेळ यांचा पसारा न घालता अगदी सुटसुटीतपणे हाच मंगलविधी उरकता येत होता. केवळ एक दोनच नव्हे तर प्रामुख्याने 8 प्रकारची लग्ने प्राचीन काळी मान्यता पावली होती अशी साक्ष धर्मग्रंथ देत आहेत. त्याचा सारांश ग्रामगीता ग्रंथामध्ये वंदनीय महाराज लिहितात, मागे गुण विवाह बहुत झाले, श्री कृष्णे अर्जुनादिके केले, समाजी अनेक प्रयोग घडले विवाहांचे भिन्न भिन्न, गुण साम्याचे मिश्र विवाह, वीरश्रीच्या कसोटीचे विवाह, राष्ट्रातील भेद मिटविण्याचे विवाह, नाना जमाती मधुनी. विवाहाचा उज्ज्वल उद्देशाबद्दल ते लिहितात, वधू वरांचे उत्तम गुण हेच परस्परांचे महाभूषण, त्या वाचून विवाह केला वैभवपूर्ण, तरी तो सर्व अमंगळ, लग्नाचे अपार सोहळे, विहीन व्याही मामे सगळे, वऱ्हाडांचे गोंधळ सावळे, याशी विवाह म्हणू नये. काही बढाई दाविती खोटी, काही रुस्ती आंधनासाठी, सोय न पाहता करीती कष्टी, परस्पराशी सोयरे, असता व्यस्त तारांबड, उधळ पट्टी आणि धावपड, याशी म्हणावे कार्य अमंगळ,
खर्च निष्फळ पैशांचा, लग्नाकरिता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे, लग्नासाठी कफल्लक व्हावे, कोण्या देवी सांगितले? आर्य मतानुसार विवाह हा पाश्चात्य पद्धतीप्रमाणे केवळ करार मानला जात नसून तो दोन झाडाचे कलम समजला जातो. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ याप्रमाणे परस्परांचा तोल सावरून एकमेकास उन्नत करण्यासाठीच हे पाणी ग्रहण केले जाते. केवळ वैषयिक भोगासाठी नव्हे, स्त्री ही दासी किंवा राणी म्हणून अंगीकारायची नसून मित्रत्वाच्या समतुल्य भावनेने व्यक्ती समाज व राष्ट्राच्या उन्नतीचे कार्य करण्यासाठी एक जीवाभावाची सहचारी म्हणून स्वीकारावयाची असते. ही गोष्ट आमच्या प्रत्येक तरुण तरुणीला कळली पाहिजे. तिचे प्रतिध्वनी लग्न विधीतही उमटले पाहिजेत. लग्न प्रसंगी हा सामाजिक जीवनास आरंभ करण्याचा मंगल प्रसंग आहे. तसेच तो जीवन हे विशिष्ट कार्यासाठी आहे हे जाणून प्रतिज्ञेने अशी धारा रोध घेण्याचा कठीण युद्ध प्रसंगही आहे. ही जाणीव वधूवरास दिली गेली पाहिजे. पाश्चात्याप्रमाणे घटस्फोट, काडीमोड अथवा भारतातील बहुजन समाजाच्या चालीरीतीप्रमाणे जन्मभर रडारड करण्याचा प्रसंग न यावा म्हणून वधूवरांचा परस्पराशी विचार विनिमय होणे आवश्यक आहे. कारण लग्न आकाशातील ग्रहाचे लावायचे नसून दोन भिन्न वातावरणातील व्यक्तीचे लावावयाचे असते. आकाशातील पहाती ग्रह इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह, जीवनात वाढे जवानी द्रोह ऐसे त्यांना न दिसती. ज्योतिषाशी देऊन घेऊन मनासारखे काढविती गुण प्रसंगी नावही सांगती बदलून दंभ दारून वाढला. म्हणती वधूवरे सुलक्षण जुळले त्यांचे 36 गुण, इकडे 36 अथवा खडाष्टक पूर्ण करी जीवन बर्बाद. भिन्न स्वभावाचे प्राणी जमवनी आणावेत दुसऱ्यांनी, कैची रुचेल जिंदगानी दोघासही, जुळता दोघांचेही विचार, विकास पावेल कारभार, दोघांची उत्साह शक्ती अपार, कार्य करेल सेवेचे. सारांश: वधूवरांनी खरोखरच सावधान वृत्तीने देवाग्नी समाज सज्जनांच्या साक्षीने तसेच परस्परांच्या उन्नतीच्या व राष्ट्रसेवेच्या बुद्धीने विचारपूर्वक परस्परांच्या गळात माळ घालावी व त्यासाठी वेळेचा, श्रमाचा व पैशाचा मात्र अपव्यय करणारे कोणतेही अवडंबर न करता धार्मिक संस्कार जागृत होतील अशाच सुटसुटीत कार्यक्रमांचा अवलंब करावा. ही गोष्ट आज सर्व दृष्टीने मला उचित व आवश्यक वाटते आणि त्याच दृष्टीने लग्नविधी निश्चित करून सर्वांच्या अंतकरणात सात्विकतेचा प्रकाश प्रगटण्यासाठीच तो मंगलाष्टकासह प्रकाशित केला जात असून हा वेदोक्त विचार प्रणालीशी सुसंगत पण सर्वांना स्वतंत्रपणे अर्थात स्वावलंबी वृत्तीने उपयोगात आणता येण्यासारखा सुगम असा मार्ग आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी हा संदेश या भागामध्ये दिलेला आहे. विवाहातील मंगलाष्टकाचे महत्व ते लिहितात. लग्न हे व्यक्ती जीवनाबरोबरच सामाजिक जीवनाचा विकास करणारे महत् कार्य आहे व त्यांच्या शुद्धतेवरच उद्याच्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. याच दृष्टीने विचार करून या बाबतीत विशेष सावधान राहावयास पाहिजे. परंतु त्याऐवजी बाह्य अवडंबराच्या शोभेसाठीच आपण विशेष जागरूक असतो व या धामधुमीत मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करतो हे ठीक नाही. हा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.

0: कच सांगतो स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
1: मी काय म्हणतो हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: कमाए भाई शिला हुए कर अनाली कमाए तो अकेले
1: है आजी काले चाली में
0: दोन महीने मस्त सुधरली माय सासरच्या पानी मानल बाई तुले हा भारी पानी है तिकडच कसा है तो घरदार रंग ढंग कसा है
1: लईच मस्त है व आजी लय सुखात पडली मी धाब्यांचं घर है माझ मोठ अंगण है आणि अंगणात नाही का एक हिरबी है
0: आता माय आणि तुझ्या घरचा बुआ कसा काय है बे
1: लईच मजा की है व ते दिवसभर गमत्याच करत राहतात मले घंटाभर भी सोळत नाही
0: आव तू सोळत नशील नवऱ्याले काय सांगत
1: नाही व त्याचा लय जीव है माया त्याले सार माया हच्च लागत चा माया हच्चा स्वयंपाक माया हच्चा बुढीच्या हातच पाणी भी पित नाही
0: आव शिले काय धंदा करते व पाहुणा
1: ते की नाही हॉटेलात आहे माल काढतात
0: तुझ्या घरचं हॉटेल आहे का व
1: नाही व आजी दुसऱ्याचं हाय ते हॉटेल ततीसा भजे आलू बोंडे ते काढून देतात ना दिवसभर हॉटेलावरच असतात संध्याकाळी की नाही माझ्यासाठी उरेल आलू बोंडे आणतात कोण्या रोजी शेव पापडी भी आणतात समोसे भी आणतात की
0: आव मग तर मजा आहे तुही खायची
1: आजी उन्हाळ्यात की नाही लग्नाच्या स्वयंपाकाचे ठेके भी घेतात ते लग्नातली बुंदी जिलेबी समद घरी

0: त्यात मी बुंदीच्या डब्याच्या डब्यात भरून ठेवते, मस्त 15-20 दिवस खात राहते।
1: आता माय म्हणूनच 2 महिन्यात इतकी सुधारली व तू।
0: आजी माया घरचा बुवा भाजी अशी मस्त करते की नाही कि तुले काय सांगू।
1: कशी करते व माय, आम्हालाही सांग ना।
0: अव आजी एकदम तर्री भाज करते, हाटीला सारखीच करते, मी फक्त पोया करते, बस रोजच्या रोज भाजी तेच करतो।
1: माय मग तर लई भाग्यवान हाय माय तू।
0: ते घरी असले की 5 मिनिट मुकाड्यानं बसत नाही, गमत्याच करत राहतात। अंग धुयाच्या टायमाले माझ्या अंगावर पाणी काय टाकतात, येणी घालायच्या टायमाले कंगवा काय लपून ठेवतात, आणि मी एकटी घरात असली की माजराचा आवाज काढतात, कधी कधी तर कुत्र्याच्या पिल्ल्याचा बी आवाज काढतात। एक दिवस तर मी लय भेली।
1: का म्हणू माय,
0: मी बाहेरून घरात येऊन राहिली होती ना आजी, हे दाराआडी लपले, आणि मी घरात येता खेपीच वानेरासारखं भोक केलं। मी इतकी भिली की माझ्या अंगाले घामच फुटला।
1: आता माय लईच कुची नाही घरचा बुवा माय।
0: मग तर तुले तेच ते सांगत होती मी। अहो आजी एक रोज तर लईच मज्जा झाली।
1: आता माय काय झाली,
0: त्याले दुपारून अंग टाकायची सवय आहे। हा ते आमची समोरची घरची वसरी आहे ना, त्याच्यावर अंग टाकलं त्यांनी, आणि अंगावर पतली चादर घेऊन झोपले होते।
1: मग
0: मग मग काय विचारतो, मग मलाही त्याची गंमत करायची हौस आली ना। मी अल्लादी गेली, त्याले 2-4 कुचके दिले।
1: मग
0: आता कुचके दिल्यावर बी उठाचा पत्ताच नाही ना, मग मी त्याच्या कानापाशी कुर्र केलं, तरी त्याची झोप मोडलीच नाही।
1: मग काय झालं हो माय,
0: मग मी गाणं म्हटलं।
1: कोणत ये?
0: गुळगुळ्या ती माय आली दारुगड,
1: आई माय बाई।
0: तरी ते झोपीतच, मग मी त्याच्या तोंडावरची चादर ओढली, आणि अशी कान कोंडी झाली तुले सांगू मी।
1: काहून व
0: अहो आजी, तो माया घरचा बुवा नव्हता,
1: मग
0: तो माया सासरा होता।
1: माय बाई व
0: 2 दिवस तुले सांगतो मी माया सासऱ्याले तोंडच दाखवलं नाही,
1: लयच गमती झाली व माय त्या घरी।
0: मग तर सारा दिवस गमतीतच जातो आमचा, कायचीच वाण नाही, पण एकाच गोष्टीची नाराजी आहे व आजी।
1: कोणत्या व?
0: माही सासू फारच आरकट आहे बाई ती।
1: कशी व?
0: उली उली गोष्टीहून भांडत राहते माया संग, खड्डोई सारखी नजर ठेवते, आणि एवढ्या एवढ्या गोष्टीवरून मला बोलत राहते। एखाद्या रोजी मी तिले जर उलटून बोलली ना, मग तर बस कातावतेच कातावते मायावर।
1: आता माय शिलये असं करू नय, सासू सुनीच भांडण भांडेले भांडे लागतच असते।
0: लागते ना,
1: सासूले उलटून बोलू नाही, सासू बोलली कि आपण मुकराव, अंत म्हणली तस कराव, तिच्या चालीन चालाव, मग फाय तुवा संसार किती सुखाचा होते।
0: बर आजी येते,
1: ये मा ये।

0: काय झालं? काहून हसून राहिले हो गुचूर गुचूर?
1: काही नाही.
0: काहीतरी झालं. सांगा सांगा काय झालं सांगा.
1: अव मले सपन दिसलं ना.
0: सपन? कायच सपन दिसलं बाप्पा तुम्हाला?
1: सांगितल्यावर तुले बी हसा येईल.
0: मग सांगा.
1: सपनात मी राजा झालो.
0: हा?
1: मोठा राजवाडा होता
0: बापा.
1: 550 दाश्या, 100-150 नोकर चाकर, मोठा खजिना.
0: वा वा वा वा.
1: माह्या गयात सोन्याचा हार, अंगात भरजरी डरेस, डोसक्याले पागोटी मलमलची, हाती एक तलवार.
0: मग पुढं?
1: मग मी सिंहासनावर बसलो.
0: बापा बापा.
1: बसलो तसा 10-12 राण्या आल्या.
0: कोणाच्या राण्या आल्या?
1: अव काय तुला येडं लागलं? माह्याच राण्या. एकीच्या हाती ताट, एकीच्या हाती बर्फी, लाडू, गुलाबजांबू. एक एक राणी येते आणि मोले एक एक घास चारते ना.
0: मग काय झालं व पुढे?
1: डम पोट फुगलं.
0: फुगणार?
1: म्हणलं खाणं पिणं झाल्यावर त्या राण्या मायापुढे नाचायला लागल्या ना. ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, अशा सगळ्यात म्हणायला लागल्या. त्याच्यात झगडे सुरू झाले. त्याले एकेकीच्या त्यांनी एकमेकीच्या झिट्यात धरल्या ना.
0: आणि काव एवढं तुम्ही सपन पाहिलं, त्या राण्यात मी नव्हती का?
1: अव त्यावर मग ध्यानच नाही ना.
0: स्वतःच्या बायकोवर ध्यान नाही? मग काय नुसतं खायचंच काम केलं का?
1: मी तुले पाहूनच राहिलो होतो ना. तेवढ्यात तुया मला झोपीतून उठवलं.
0: उठा ना. दिवसा झोपता आणि रात्रीचे सपन पाहता असे राजवाड्याचे, याच्याशिवाय दुसरा धंदा आहे की नाही तुम्हाला?
1: आता मी काय करू? या झळीत मी काय करणार आहोत? 8-15 दिवसापासून पाणी सुरू आहे, वावरात जाता येत नाही, आणि माणसाचे सगळे जाता जाता पायच फसा लागले ना.
0: मग मी आखी नाही तुम्हाला घरच्या घरी एक काम सांगते.
1: कायच काम? व
0: आता पाण्यानं ते नानीचं खांड पडलं ना का, तेवढं बांधून द्या बरं. जा.
1: आवये ते मातीचं खांड कोण बांधीन? पुढच्या वर्षी चांगली सिमेंटची बांधू आपण नानी.
0: वा वा वा वा वा. मग असं करा, घरावर चढा आणि 4-5 जागी घर गळते तेवढं कौल सरकून द्या. जा.
1: आव थांब. पुढच्या वर्षी शिलेपच टाकतो मकानावर.
0: काय काय काय काय म्हटलं? डबल डबल सांगा, डबल सांगा.
1: शिलेप सिमेंट काँक्रीटचा.
0: असं होय? असं दिवसा झोपून शिलेपचं मकान होते काय तुमच्या बापाले बी? हा, त्यासाठी लय हाडाचे काड करायला लागतात माणसाला. तुमच्याकडून बायकोले आखाडीला साडी तरी घेणं झाली का? आणि म्हणतात शिलेपचं घर.
1: काय साळी साळी करून राहिली वय? हा, साळीनं भुजून टाकतो तुले.
0: वय वय वय वय. एक तरी साळी आणली का काय गेल्या सालापासून? हा.
1: अवय दिवाळीले घेतलं नव्हतं काय?
0: तर ते 150 रुपयाचं बोंद्र घेतलं, कुठे नेसून जायची शरम लागते मले.
1: अवय यंदाच्या दिवाळी 1000-ची साळी घेऊ.
0: फक्त तोंडात जीव आहे तुमच्या, सांगता 1000-ची घेता सव्वाशाची. जावा तिकडं.
1: अवय यंदा नक्की घेईन.
0: काय बडाया मारू नका. ते नानीचं खांड बांधा अगोदर. शहाजान राजा नव का? त्यानं बायकोसाठी ताजमहल बांधला, तुम्ही खांड नाही बांधत का?
1: अव मी राजा असतो तर तसं 4 ताजमहल बांधून टाकले असते आदळोक.
0: मग राजाच्या पोटी जन्माले काऊन नाही आले?
1: मी राजा असतो तर तू मले भेटली असती काय? हा. म्या एखाद्या राजाचीच पोरगी केली असती.
0: आता काय सांगू नका. घरी नाही दाना आणि म्हणे बाजीराव म्हणा. किती दिवसापासूनच खांड पडलं हे नानीच आणि ते ताजमहाल बांधतो म्हणतात. अगोदर शिलेपचं घर बांधून दाखवा, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करा.
1: ए तुले काय वाटते? हा, मी घर बांधणार नाही.
0: काही बांधसान?
1: 2 मजली घर बांधीन.
0: काही
1: पुढे बांधीन.
0: पुढे कधी? मेल्यावर?
1: आहे शहाजान राजानं ताजमहाल कधी बांधला?
0: त्याची बायको मेल्यावर.
1: मग मी तसंच करीन.
0: काय म्हणलं? काय लाज आहे का तुमच्या बोलण्याले? बोलणं राई राई आणि तुकाची चव नाही, मोठे राजा राणीचे स्वप्न पाहता झोपीत. माणसानं ते स्वप्न पाहावं जे करून दाखवता येते त्याले म्हणतात माणूस. चला उठा, खांद्यावर कावळ घ्या आणि जा हिरीवर.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा.
1: बस
0: पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूया.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे. आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी तुम्हा सर्वांचं या विशेष कार्यक्रमात स्वागत करते. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. त्यांचा प्रवास, त्यांचे उपक्रम आणि त्यांचे अनुभव याविषयी जाणून घेत असतो. म्हणून आज सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत सौभाग्यश्री निलेश लोहार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टहाकळी, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत. त्यांना सुद्धा पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ऍपच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तेव्हा त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
1: नमस्ते.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: मॅडम. सुरुवातीला मला सांगा, विनोबा तर्फे जो पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड दिला जातो तो तुम्हाला कितव्यांदा आणि कसा मिळाला?
1: हा, मला जिल्ह्यावर एकदा मिळालेला आणि तालुक्यावर मला दोनदा मिळालेला.
0: अरे वा, अभिनंदन.
1: हो, धन्यवाद.
0: नेमके कुठले कुठले उपक्रम तुम्ही त्यात मेन्शन केलेले होते?
1: अगोदर जेव्हा मला विनोबाचं ऍप आलं की अरे याचं म्हणजे तुम्हाला अभ्यास करून मुलांना हे करायचं, मग आम्हाला जरा वेगळं वाटलं की अरे आता हे काय नवीन हे काय. पण मग आम्ही त्याच्यात शिरलो, काही त्रुटी वगैरे होत्या तेव्हा सरांना विचारल्या, पण मग आमच्या सगळ्या समस्यांचं समाधान झालं. आणि मग जेव्हा आम्ही ते ऍप ओपन केलं आणि प्रत्येक स्टेटचा, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचे जेव्हा आम्ही व्हिडिओ पाहिले तेव्हा मला वाटलं की हे तर आम्ही रोज करतो आणि रोज विद्यार्थ्यांमध्ये बसून रोज करतो, पण एवढंही त्याचा व्हिडिओ करत नाही, शूटिंग करत नाही. पण मग आम्हाला ती दिशा दिली विनोबा ऍपने, ती दिशा दिली, याच्यामुळे मी विनोबा ऍपचे खूप खूप खूप आभार मानते.
0: वा वा. तुम्ही या क्षेत्रात किती वर्षांपासून आहात?
1: मला आता 20 वर्ष होते.
0: 20 वर्षाचा सेवाकाळ तुमचा आहे. असं काही ठरवलेलं होतं पहिल्यापासून की मला शिक्षक व्हायचंय की दुसरं काही स्वप्न होतं?
1: ऍक्च्युली तर आमची परिस्थिती जरा नाजूकच होती, पण वडिलांचे कष्ट पाहून आणि आईचे कष्ट पाहून असं वाटलं की आपण यांच्या कष्टाचं कुठंतरी चीज केलं पाहिजे. मग आई वडिलांचं कष्ट, शिक्षकांची प्रेरणा आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांची साथ, याच्यामुळे मी आज शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत कार्यरत आहे. आणि इथपर्यंत आज मी जे बोलते ते मला विनोबा ऍप व माझे विद्यार्थी यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी मी खूप खूप खूप धन्यवाद करते.
0: वा वा, खरंच. आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा आहे त्याबद्दल सांगा.
1: ऍक्च्युली माझा प्रवास खूप खडतड होता मॅम. माझं लवकर लग्न झालेलं, म्हणजे मी 12वीची एक्झाम लग्नानंतर दिली. डिसेंबर मध्ये लग्न झालं आणि फेब्रुवारी मध्ये मी 12वीची एक्झाम दिली. मग थोडस फॅमिली प्रॉब्लेम मुळे 2 वर्ष मी घरीच राहिली, पण तेव्हाही मी काही शांत बसले नाही. मग मी पोस्टाने अंगणवाडीचा जो कोर्स असतो तो ऑनलाईन केलेला. मग तेव्हा पण मी चोपड्यातून प्रथम आलेली. मग माझ्या मिस्टरांना वाटलं की चला आपण हिला थोडस साथ दिली तर आपण काहीतरी करू. मग मी डीएडचा फॉर्म भरला. मग 2 वर्ष म्हणजे अगोदर मुलगी झाली, मग नंतर फॉर्म भरला, तिचं माहेरी सेटिंग करून दिली आणि 2 वर्ष
0: सपोर्ट लागतोच.
1: मग 2 वर्ष एज्युकेशन केलं. 2006 ला सुटले आणि माझ्या भाग्याने, माझ्या नशिबाने मी 2006 जूनला जॉईन झाले.
0: अरे वा वा. पोर्टल थ्रू जॉईन झाले का तुम्ही?
1: नाही, आमचं मेरिट लिस्ट लागायची.
0: मेरिट लिस्ट त्यावेळेला पोर्टल नव्हतं. बरोबर बरोबर. कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत राबवले जात असतात?
1: ऍक्च्युली मी तर म्हणजे मॅडम मला कृतीयुक्त शिक्षण द्यायला खूप आवडतो. म्हणजे अभ्यासक्रम तर आम्ही शिकवतोच, पूर्ण करतोच, त्याचं आम्ही घटक नियोजन, मासिक नियोजन सगळं नियोजन करून ठेवतो. पण अभ्यासक्रम शिकवताना काय नवीन करू शकतो, रोज तो एक विचार सकाळी केला जातो आणि मग ते शाळेमध्ये आपण कृतीतून विद्यार्थ्यांसोबत, विद्यार्थ्यांजवळ बसून तो करण्याचा आनंदच एक वेगळा असतो. एवढं होतं, फक्त आम्ही शूटिंग करायचो नाही आणि विद्यार्थ्यांना तसं मी दाखवायचो नाही. पण जेव्हा विनोबा ऍप आले आणि असे वेगवेगळे उपक्रम घेतले आम्ही, मग म्हणजे माझ्याकडे मी जास्त करून पहिलीचा वर्ग घेते. पहिलीच्या मुलांना कसं आपण आपल्यानुसार घडवू शकतो, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कौशल्य त्यांचे आपण पूर्ण करू शकतो. मग त्याच्यात मग मी वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम, म्हणजे आपल्या मेहंदीचा उपक्रम, अंक, गणित वगैरे, म्हणजे आपल्या अक्षरांचा उपक्रम, असे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांच्या आम्ही म्हणजे आनंददायी वातावरणात त्यांचं आम्ही पूर्ण शिक्षण घेत असतो, अध्ययन अध्यापन करत असतो.
0: म्हणजे जेणेकरून मुलांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या,
1: स्पष्ट होत असतात.
0: बरोबर बरोबर. या व्यतिरिक्त तुमच्या आवड छंद काय आहेत?
1: माझी आवड विशेष म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य बनवायची. अगं आता गणित पेटी आली, विज्ञान पेटी आली, भाषा पेटी आली, पण अगोदर जेव्हा आम्ही सर्व्हिसला लागलो तेव्हा शैक्षणिक साहित्य नव्हते. मग मला आवड आहे कलामध्ये सगळ्याच गोष्टी हे करायची. मग मग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवताना चित्राचा, एखादी वस्तू हाताळताना त्यांना काय आनंद मिळतो आणि तो आनंद जर आपण स्वतःच्या हाताने शैक्षणिक साहित्य तयार करून जर त्यांना दिलं तर तो एक वेगळाच आनंद आपल्यालाही मिळतो आणि विद्यार्थ्यांनाही मिळतो आणि ते सोप्याकडून कठीणाकडे लवकर वळतात.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यांना मूर्ताची जे संकल्पना असते ती आपण मूर्ताकडे सहज नेऊ शकतो.
0: बरोबर. कृतियुक्त शिक्षण आहे, शैक्षणिक साहित्य आहे, पण यासोबतच जो परिवर्तन झाला शिक्षण क्षेत्रात ते म्हणजे डिजिटल क्रांती. त्याबद्दल काय सांगाल?
1: डिजिटल क्रांती झाली त्यामुळे आम्हाला थोडं म्हणजे अध्ययन अध्यापन करण्यामध्ये सहजता निर्माण झाली. म्हणजे ती कशी, जसं आम्ही आता विनोबा ऍपचंच आपण उदाहरण घेऊया, म्हणजे आम्हाला इतके उपक्रम बघायला मिळाले की आमच्या आम्ही तो विचारही केला नाही आणि तो प्रत्येक उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवला, विद्यार्थ्यांसोबत राबवला आणि त्या उपक्रमांचं आमचं कौतुकही झालं. विशेष म्हणजे आमचं पण आणि आमच्या विद्यार्थ्यांना जी विनोबा टीम आमच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देते ते विद्यार्थी पाहून त्याच्यात त्यांना खूप म्हणजे आनंद येतो.
0: आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा अविस्मरणीय क्षण आहे का की जो माझ्या लक्षात राहिलाय?
1: हो मॅडम, अविस्मरणीय म्हणजे एक भावनिक दृष्ट्या आहे, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांशी आहे. जेव्हा माझ्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं तेव्हा मग मी एक महिना रजेवर होती, पण रोज आमचं व्हिडिओ कॉलिंगमध्ये रोजचा अभ्यास राहायचा, रोज त्यांचं म्हणजे शेड्यूल माझं फिक्स केलेलं होतं मी घरी बसून. कारण की घरी बसून कितीही नोकरी करणारी बाई म्हणजे घरी राहिली तरी तिला शाळेची आठवण येतच असते. मग माझं ते शेड्यूल मी तयार केलं, त्याच्यानुसार त्यांना मी अभ्यास द्यायची. पण ज्या दिवशी मी एका महिन्यानंतर स्कूलला हजर झाली तर माझं एवढं सुंदर स्वागत केलं विद्यार्थ्यांनी, कोणी रडत होतं, कोणी हसत होतं, केक वगैरे कापून फुलांची वर्षाव करून माझ्या म्हणजे माझ्याबद्दल जे एवढं प्रेम आहे याच्या पलीकडे काय पाहिजे मॅडम शिक्षकांना. म्हणजे जे विद्यार्थ्यांचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मी हे कायम असंच राहू देईल. माझ्या वेगवेगळ्या उपक्रमातून, वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य निर्मितून, आणि शैक्षणिक साहित्य म्हणजे मी नाही तयार करत आता तर माझे विद्यार्थीही तयार करतात आणि ते विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य मी विनोबा ऍपवर आम्ही व्हिडिओ करून टाकत असतो.
0: छानच छानच. खरं तर एका शिक्षकासाठी हीच खरी संपत्ती असते, आपल्या विद्यार्थ्यांचं प्रेम आणि त्यांची प्रगती. या दोन गोष्टी म्हणजे सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार एखाद्या शिक्षकाला तो वाटत असतो.
1: आणि जो जेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांमुळे आपण इथपर्यंत आलेलो ही खूप अभिमानाची गोष्ट. काय पाहिजे मॅडम अजून?
0: बस भरपूर. खरंय, तोच खरा अभिमान आणि तीच खरी संपत्ती
1: असते
0: असं आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा आजकाल शिक्षणामध्ये बरंच परिवर्तन झालं. म्हणजे पूर्वी खडू आणि फळा इथपर्यंत मर्यादित होतं किंवा एक तर्फी शिक्षण म्हणत होतो आपण असं, पण आता आणि डिजिटलचा प्रभाव कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा पडलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हा, त्याबद्दल म्हणजे विद्यार्थी शाळेत यायला उत्सुक राहतात. आज मॅडमांना मॅडम आम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे मॅडमांनी, म्हणजे माझं शेड्यूल तयार असतं पूर्ण महिन्याचं, त्याच्यात आठवड्याचं आणि दिवसाचं.
0: बरोबर.
1: मग त्याच्यामुळे मी आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना सांगते अभ्यासक्रम तर असतोच आमचा 2 तास, पण त्याच्या पलीकडे मग आम्ही डिजिटल जे मोबाईलमध्ये ऍप असतात विद्यार्थ्यांना अंक गणित गणितासाठी जास्त करून तर अक्षर तर आपण त्यांच्याकडून गिरवू शकतो, पण अंक लक्षात ठेवण्यासाठी त्यांना जर डिजिटल साहित्य मिळालं, म्हणजे मी असे 1-2 ऍप डाउनलोड केलेले तर त्याच्यातून ते स्वतः टॅबमध्ये प्रॅक्टिस करत असतात आणि मग आपल्या बेसिक संकल्पना त्यांच्या सोप्यात सोप्या पद्धतीने क्लिअर होत असतात.
0: खरंच म्हणजे हे जे परिवर्तन झालंय शिक्षणात ते खरंच फायद्याचं पण आहे.
1: हो, खूप फायद्याचं. म्हणजे आमचा इतर वेळ जर आम्ही आम्हाला कसं शैक्षणिक क्षेत्रात विविध कामं असतातच, मग तेव्हा मुलांना गुंतवण्यासाठी टॅब मोबाईल हे थोड्याफार प्रमाणात आम्हाला कामासत येत असतात.
0: खरंय. आपण प्राथमिक शाळेत शिकवत असता त्यामुळे भावनिक विषय तर नक्कीच जवळचा असतो विद्यार्थ्यांसाठी, तर हे सगळं असताना असं कधी झालंय का की एखादा विद्यार्थी माझ्यापासून दुरावला माझ्या रागवण्याने, असं काही झालंय का?
1: हो मॅडम, झालेलं आहे. आता जर जसं आमचं आता नवीन शाळेत बदली झाली, एक विद्यार्थी माझ्या इयत्ता आता माझ्याकडे 4th वर्ग आहे, मग तो विद्यार्थी खूप हुशार आहे, खूप म्हणजे मलाही नवल वाटतं की 4th विद्यार्थी एवढा हुशार आहे, पण त्याचं एक त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला अपयश पचत नाही.
2: हो
1: मग एकदा त्याला असंच म्हणजे मागच्या याच्यामध्ये म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये म्हणजे मागच्या मॅडमांनी घेतला असेल तो तर त्याच्यात त्याचा दुसरा क्रमांक आला आणि आता त्याला म्हणजे बक्षीस वितरणाच्या दिवशी मग मी त्या वर्गाला आता तेव्हा मी होती ना बदली झाल्यानंतर मग तो माझ्याजवळ एकदम संतापात आला म्हणे मॅडम मला नको तुमचं बक्षीस वगैरे असं. मग मला थोडा विचार करावा लागला त्याच्यावर. मग त्याच्यावर थोडा सगळ्या आम्ही टीमने शाळेच्या टीमने बसून त्याच्यावर विचार केला आणि मग त्याला योग्य कसं आम्ही म्हणजे प्रेमाने समजवू शकतो मार्गदर्शन करू शकतो मग आता त्याच्यात म्हणजे पूर्ण 100% बदल झाला.
2: त्या बात
1: हो हो फक्त पण प्रेमाने हा अभ्यासाने नाही ना कशानेच म्हणजे उपक्रमांनी नाही फक्त त्याच्याशी एकदम प्रेमाने बोलून बोलून मग पण मग त्याचा तो कारण की त्याला भविष्यामध्ये त्रास झाला असता या गोष्टी
2: खरंय पराभव पण पचवता आले पाहिजे.
1: हो हो
2: आणि असं म्हणतात ना की शाळा हे मुलांचं दुसरं घर असतं.
1: हो आणि
2: तर तो अनुभव त्याला कदाचित तिथं आला असेल आणि घरासारखी वागणूक किंवा समजून सांगण्याची पद्धत त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये तो बदल घडून आला.
1: हो हो हो आणि त्याला म्हणजे सांगण्यात आलं की यश अपयशाची पहिली पायरी आहे मग त्याच्यामुळे म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीत प्रेमाने आम्ही समजून सांगितलेलं.
2: असे शिक्षक असणार तर विद्यार्थी नक्कीच चांगले घडणार यात शंकाच नाही.
1: धन्यवाद.
2: तर हे सगळं चालत असताना पटसंख्येच्या वाढीबाबत तुमचे काय प्रयत्न?
1: हो मॅडम आता तर आमचा पटसंख्येचा मोठा प्रॉब्लेम झाला जिल्हा परिषदला पण नाही आम्ही हरणार नाही आणि शाळेला हरूही देणार नाही आणि विशेष म्हणजे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेने जर आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ तयार करून दिलंय तर त्याचा उपयोग आम्ही नक्कीच करू. तर आता माझी जी शाळा झाली ती माझी जॉईनिंगची स्कूल आहे. 2006 मी तिथं जॉईनिंग झाली.
2: Okay.
1: आता 14 वर्षानंतर मी त्या शाळेत गेलेली मॅडम पुन्हा. तर माझा प्लस पॉइंट असा झाला की माझे माजी विद्यार्थी होते त्यांचे विद्यार्थ्यांना मी कन्व्हिन्स करून आता पहिलीच्या वर्गाला सेमी इंग्रजी म्हणून मी म्हणजे सुरुवात करून त्यांना आणि ते कन्व्हिन्सही झाले. आता 1 एप्रिल पासून आमचा पहिलीचा वर्ग चालू होणार आहे.
2: वा वा छानच छानच. तुमच्या भावी वाटचालीला नक्कीच रेडिओ मनभवनच्या टीम कडनं हार्दिक शुभेच्छा. यानंतरचे तुमचे भावी प्रोजेक्ट काय आहेत?
1: हा ह्यानंतरचे प्रोजेक्ट मॅडम हो म्हणजे माझ्या स्वप्नातली शाळा हा माझा सुंदर प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी मी आजपासून नाही म्हणजे माझ्या उपक्रमातून मी करत राहते. माझी अगोदरची शाळा म्हणजे बदलीच्या अगोदरची शाळा जिल्हा परिषद गोजोरा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव होती. आता माझी शाळा जिल्हा परिषद टाकडी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आहे आणि ह्या दोघही शाळेंना मी असताना म्हणजे आम्ही पहिला मुख्यमंत्री सुंदर माझी शाळेमध्ये दुसरा नंबर आलेला पहिल्याही शाळेला आणि आताही दुसऱ्या नंबर आलेला पहिल्या ह्या दुसऱ्या शाळेला. तर मग तेव्हा मग मी मला असं वाटतं की आपण आपल्या टीमने म्हणजे मी एकटीने नाही केलं आमच्या टीमने केलं तर मग आपण पहिला नंबर आणू शकतो. मग ती शाळा तालुक्यात ती शाळा जिल्ह्यात पण आणू शकतो. जेव्हा आमची शैक्षणिक ट्रीप गेलेली जालिंदर नगर आणि वावडेवाडीला तेव्हा आम्हाला भरपूर प्रश्न पडलेले की असं कसं करू शकतो आपण म्हणजे काय नवीन करू शकतो. तर तिथून एवढे मार्ग मिळाले मॅडम आम्हाला तर आम्ही हे भविष्यात नक्कीच राबवणार आहे.
2: वा वा सुंदर सुंदर. जाता जाता आमच्या शिक्षकांना काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत भावी शिक्षक त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी तर त्यांना असं सांगेल मॅडम याच्यासारखं स्वर्ग कुठंच नाही आणि जे आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेला जिल्हा परिषदच्या शाळेला आपण जास्त करून आपण कृतीतून जर शिक्षण दिलं तर कितीही म्हणजे मागे राहिलेला विद्यार्थी याला आपण पुढेच आणू शकतो. आणि याचं उदाहरण आहे आपले शिक्षण अधिकारी निलेश पाटील साहेब. आम्ही म्हणजे बिलकुल त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत राहिलेलो आहे तर त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण बघून आज मला असं वाटतं की नक्कीच विद्यार्थी जिल्हा परिषदेतून इथपर्यंत नक्कीच येऊ शकतो.
2: आणि शेवटी विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: बापरे विनोबा ऍप बद्दल सांगायचं तर म्हणजे आम्हाला खूप मोठं व्यासपीठ म्हणजे आजपर्यंत वाटत होतं की आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं आपण जे घेतोय त्याचं आपल्याला परत द्यायचं आहे एवढ्याबद्दल आम्ही विचार करत होतो. पण आता असं वाटतं रोज काय नवीन. आता तर मॉर्निंग असेंब्ली पासूनच सुरुवात होऊन जाते. आदल्या दिवशी मेसेज येऊन जातो मग त्याच्यावर विचार होतो विद्यार्थ्यांना तो मेसेज आम्ही संध्याकाळीच पाठवून देतो मग ते तयार करून ठेवतात आणि मग रोज असेंब्लीला म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांनाही व्यासपीठ मिळालं आणि आम्हालाही व्यासपीठ मिळालं. त्याच्यामुळे मी विनोबा ऍपचे खूप खूप खूप आभार मानते.
2: वा छानच. तुमच्याशी गप्पांमधनं दिलखुलास संवाद तर झालाच आणि अनेक वेगवेगळ्या पैलूंवर उजेड सुद्धा टाकण्यात आपण यशस्वी झालो. तर नक्कीच हे प्रेरणादायी विचार जे आहेत ते इतर शिक्षकांपर्यंत पोहोचतील अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा रेडिओ मनभावनच्या टीमकडनं तुम्हाला मनस्वी आभार.
1: धन्यवाद.
2: थँक्यू.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 18 भागात आपण ऐकलं की विभागीय समाज कल्याण अधिकारी म्हणून आलेले निकम साहेब हे सतत लेखिकेवर नजर ठेवूनच असायचे. निकम साहेबांचा यामागील हेतू काही चांगला नव्हता बरं का? खरं तर लेखिकेला ते बाप म्हणूनच शोभतील अशा वयाचे होते. एके दिवशी त्या कॉलेजला जात असताना बसची वाट बघत बसस्टँडवर उभ्या होत्या, तेवढ्यात निकम साहेबांची जीप समोर येऊन उभी. लेखिका पार गोंधळल्यात आणि त्या खात असलेल्या हातातील सगळे शेंगदाणे खाली सांडले, सोबतच वह्या पुस्तकही पडलीत. निकम साहेब जीपमधून खाली उतरले आणि सर्व वह्या पुस्तकं गोळा करून बराच वेळ लेखिकेशी मिश्किलपणानं हसलेत. लेखिका अशा काही घाबरल्यात की बस दिसताच ती थांबायच्या आतच त्या बसमध्ये चढल्यात आणि लेखिकेनं एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. पण तो दिवस आणि ती वेळ कशी तरी कटली म्हणायची. एके दिवशी तर अण्णासाहेब नांदेडला आल्यानं त्यांनी भेटीसाठी म्हणून इंदूलाही तिथे बोलून घेतलं. त्यानिमित्तानं आपला भाऊ श्रीरामशी लेखिकेची भेट होणार असल्यानं त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लेखिका नांदेडला पोहोचल्यावर थोड्या वेळातच काय आश्चर्य, निकम साहेब तिथेही अण्णासाहेबांच्या पुढे हजेरी लावून तयार. लेखिका एवढ्या काही घाबरल्यात की त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. आणि दुसऱ्या दिवशी तर या साहेबांनी कळसच गाठला. मी उद्या औरंगाबादला परत जातोय, तर अण्णासाहेबांना ते बोलले की माझ्याच गाडीत इंदूलाही सोबत घेऊन जाईल म्हणतो. आणि झालं, अण्णासाहेबांनी काहीही आडेवेडे न घेता त्यांना परवानगी दिली आणि इंदू नाही म्हणत असतानाच तिला साहेबांसोबत जावंच लागलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. ती अण्णांना नाही म्हणू शकत नव्हती. आणि एकदाचा जीपमधून प्रवास सुरू झाला. झालं, निकम साहेबांनी आपलं जाळं इंदूवर पसरवायला सुरुवात केली. पण इंदू मात्र साहेबांचा हा सर्व कावा ओळखू नव्हती बरं का, आणि त्यांच्या शब्दांना प्रश्नांना प्रत्युत्तर देत होती. नंतर तर साहेबांनी तू नोकरी का करीत नाहीस, मी तुला ती मिळवून देतो म्हणून विचारल्यावर हा एवढा मोठा अधिकारी असल्यानं आपण याला नोकरीसाठी नकार दिल्यास तो आपल्याला इथून काढूनही देऊ शकतो म्हणून लेखिकेनं विचार करून सांगते म्हटलं. आता मात्र साहेबांच्या गाडीनं रूळ बदलावा म्हणून लेखिकेनं निकम साहेबांना सीमांतमधल्या संकटांशी सामना करणाऱ्या झुंजार नायिकेची गोष्ट सांगितली आणि त्या नायिकेनं रणचंडिकेचा अवतार कसा धारण केला आणि आपल्या शिलाचे रक्षण कसे केले हे ऐकून तर साहेब पारस गारद झाले आणि लेखिकेपासून जरा लांबच सरकून बसले. पण काही दिवसानंतर मात्र निकम साहेबांनी पुन्हा एक जाळं लेखिकेवर टाकून पाहिलं. शिशुसदनाच्या थोडं पुढे म्हणजे कोकणवाडीच्या रस्त्यावर एक दुग्ध केंद्र आहे, तिथे बसून दुधाच्या बाटल्यांची विक्री करण्याचं ते काम होतं. पण हा माणूस मात्र लेखिकेला बोलायचे भेटायचे निमित्त करून जीपमधून त्या दुग्ध केंद्रावर सारखे चक्रा मारत असे. यातून मात्र एकच झालं हो, लेखिकेची बदनामी झाली. शेवटी लेखिकेनं अण्णांना बोलून घडलं ते सारं त्यांच्या कानावर घातलं आणि हे सारं कळल्यानंतर निकम नावाचा हा प्राणी समाज कल्याण खात्याला केवढा महाभयंकर कलंक आहे याची सर्वांनाच जाणीव झाली. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 19वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: अगदी पहाटे पहाटे जाग आली ती मंदिरातल्या घंटीच्या आवाजाने. त्या पाठोपाठ झांज वाजायला लागली आणि पाहता पाहता अख्खा वाडा बाया माणसांनी पोराबाळांनी भरून गेला. वाड्याच्या मधल्या भागात छोटस मंदिर आहे. त्या कोणत्या देवाची मूर्ती आहे ते आज पावे तो मला माहिती नाही. पण त्या गोल फुगीर दगडाला शेंदूर तेलाने नाहूमाखू घालून गुळगुळीत केलं होतं. त्याच्या मध्य भागाच्या थोडं वरच्या भागावर दोन खाचा पाडून मोठमोठे बटबटीत चांदीचे डोळे बसवले होते. प्रथम दर्शनी लहान मुलं ते देवाला पाहून घाबरतीलच. अशा त्या देवासमोर आमच्या सरांची म्हणजे आम्हा सर्वांचीच मोठी माय हिरवं लुगडं नेसून केस मोकळे सोडून बसलेली असायची. वाड्याच्या बाहेर स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एक एक स्त्री पुढे यायची, मोठ्या मायला कपाळभर कुंकू लावायची, देवासमोर ताट भरून आणलेला नैवेद्य ठेवायची, मोठ्या मायच्या पायावर लोटांगण घालायची, एक एक प्रश्न विचारले जायचे, एक एका प्रश्नाचं उत्तरही दिलं जायचं. हे सगळे प्रश्न बहुतेक सांसारिक अडीअडचणींचे दुःख निवारणावर विचारलेले असायचे. मोठ्या मायच्या अंगात यायचं, ती घुमू लागायची, लोक श्रद्धाळूपणे तिच्या पायावर लोटांगण घालायचे. जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही तोपर्यंत श्रद्धाळू अगतिक झालेला भक्त मायचे पायच सोडायचं नाही. असं दिवसभर चालायचं. मोठ्या मायला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची की अंगावरच्या लुगड्याच्या पदराची. मग मोठी पुतणसून जवळ यायची, पदर नीट करायची, घट्ट ओढून कमरेला बांधून टाकायची. बहिणीची बारकी बारकी पोरं आणि मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत राहायचो. मला हे सगळं नवीन होतं, पण पोरांना लहानांना त्यातलं काही समजत नव्हतं. भयभीत होऊन ते पाहत राहायचे. बारकी सुनीता बाळू ते तर आपल्या मोठ्या मायला हे काय झालं अशी का करते म्हणून रडायला लागायचे. वर्षातून एकदा येणारा हा उत्सव, हा उत्सव म्हणजे पोराटोरांची मजाच मजा असायची. त्या दिवशी घरात नैवेद्याचं मांसान्न शिजवलं जायचं, देवासमोर नारळांचा ढीक पडायचा, त्याचबरोबर नैवेद्य म्हणून कोणी भजी पुऱ्या सुद्धा आणायचं. देवासमोर अशा कितीतरी गोष्टी यायच्या, तांदूळ सुपाऱ्या खारका खोबरं हळकुंड हिरवा चुडा हिरव्या खणांची लुगड्यांची चळतच्या चळत लागायची. देवासमोर येणारे भक्तगण हळद कुंकू बुक्का उदबत्त्या धूप दीप सगळं घेऊन यायचे. उदबत्त्यांचा धूर धूप दीपाचा सुवास सगळं वातावरण देवालयमय होऊन जायचं. पोरासोरांची फोडलेल्या नारळातलं गोड पाणी पिता पिता दमछाक व्हायची. वहिनी मांसांना शिजवायच्या, नैवेद्य घ्यायला म्हणून बरीच ओळखी अनोळखी मंडळी येऊन घेऊन जायची. पण हे सगळं मला नवीन होतं, सगळं पाहून स्तंभित होऊन नुसतं पाहत राहायची. वहिनी म्हणायच्या, इंदुताई चला थोडं खाऊन घ्या जेवून घ्या. नाही वहिनी, मी ते खात नाही. नाही हो, तुमच्यासाठी नैवेद्याच्या पुऱ्या भजी भात बाजूला काढून ठेवलाय मी, त्याला बिलकुल कोणी जेवलं नाही. आणि मला बळजबरी पुरी भाजीचं जेवण करावंच लागायचं. नेमकं त्याच दरम्यान मी या जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांसाठी राहायला गेले होते. त्यानंतरही पुष्कळ वेळा राहिले. एक हक्काचं घर मोठ्या भावाचं, शहागंज मधल्या भर वस्तीत ऐन मेन रोडवर असलेलं सरांचं हे वडिलोपार्जित घर. घरात सर एकटेच कमावणारे, समाज कल्याण खात्यात साधीच नोकरी असलेले, रिमांड होममध्ये श्रीराम रमेशला ते शिकवायला होते. हजारो मुलं त्यांच्या हाताखालून शिकून गेली, पण या दोघांवर विशेष जीव होता त्यांचा. आमची कथा ऐकून कदाचित त्यांना दया आली असावी म्हणून त्यांनी आम्हा भावंडांवर त्यांच्या मुलांसारखंच प्रेम केलं. घरात त्यांचे आई वडील मावशी म्हणजे मोठी माय, मेडिकलचं शिक्षण घेणारा लहान भाऊ, पत्नी आणि चार मुलं, आणि कॉलेज सुरू होईपर्यंत हॉस्टेल न उघडल्याने त्यांच्यात आणखी एक माझी भर पडायची. जक्कलसर मितभाषी सरळ साधे फारसे न शिकलेले, पण आपल्या लहान भावाने डॉक्टर व्हावं म्हणून वाटेल ते कष्ट करायला तयार असलेले. बाकी त्यांचे वडील म्हणजे अण्णा ते सुद्धा खूप प्रेमळ, आई म्हणजे छोटी माय, मावशी मोठी माय, सख्या बहिणी सख्या जावा. अण्णांनी मोठ्या भाऊजाईला म्हणजे मोठ्या मायला भावानंतर कधीही अंतर दिलं नाही. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचंही माहेरपण कधी करायला विसरले नाही. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव, सुनेवर लेखीसारखं प्रेम केलं. चारी नातवंड तर दोन्ही आजींच्या सभोवती घुटमळत असायची. त्या त्यांच्या लहान वयात मलाही इंदुताई इंदुताई करून गोष्टी सांगायला लावायची. दुपारच्या वेळी आई मावशी विड्या वळण्याचं काम करायच्या. सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर जेवायला खायच्या. मोठ्या मायला दुपारच्या वेळेला चहाची तलफ यायची. वाड्याच्या मागच्या दारातून शेळ्या वाड्यात यायच्या, टोपलीत भरलेलं पाणी घ्यायच्या. मी व वहिनींनी वाड्याचं दार हळूच बंद करून घ्यायचं. वहिनींनी भांडं घेऊन यायचं, माझ्याकडे देऊन म्हणायच्या, इंदुताई मी मागचे पाय पकडते, काढा तुम्ही दूध. मला शेळ्या मेंढ्यांचं दूध काढायची लहानपणीच सवय होती. मीही शेळीची कास धुवून काढायची. पाहता पाहता भांडभर दूध निघायचं. वहिनींना शेळीच्या दोन तंगड्या धरता धरता नाकी नऊ यायचे. शेळीच्या दुधाचा चोरून चहा प्यायला खूप मजा यायची. मावशी आणि आई म्हणायच्या, इंदू इतकं लवकर लवकर दूध काढायला कुठे शिकलीस ग? माय लेकरायची लई साबळ होती. हार देवा, या तिन्ही पोरांना लवकर लवकर मोठ कर. आमचे इंदूच लग्न लवकर होऊ दे बाबा. ते बी जावाई येतलाच औरंगाबादचाच, औरंगाबादचाच नवरा तिला मिळू दे, म्हणजे आमची लेख सारखी सारखी येत जात राहील. त्यांच्या आशीर्वादाने खरोखरच मला औरंगाबादमध्ये स्थायिक होता आलं. लग्न झाल्यावर सगळेजण घर पाहायला आले. शहागंजच्या बाजारातून लोणच्याच्या कैऱ्या घेऊन याव्या त्या अण्णांनीच. चल बाई चल, लवकर उचल पावलं. रविवारच्या त्या गर्दीतून वाट काढत काढत एका हातात पिशवी घेऊन अण्णांना सोबत घेऊन सर सर सगळा बाजार पालथा घालायची. भाव पटला, कैरी चांगली वाटली तरच घ्यायची. वेळ लागला तरी हरकत नाही, पण योग्य कैरी अण्णाच घेऊन यायचे. मग ते ओझ मला घेऊ द्यायचे नाहीत, स्वतः व्हायचे. घरी येऊन सुनेला म्हणायचे, गंगा बघ बर कैरी बरी आहे का ते. मग मोठी माय छोटी माय घरी येऊन लोणचं घालून द्यायच्या. आता अण्णा नाहीत, छोटी माय नाही, मोठी माय अंथरुणाला खेळलीय. पोरं मोठी झाली आहेत. पंडूदादा मोठा डॉक्टर झाला. सगळं कसं छान आहे. पण ही कुटुंब वत्सलता अन्य ठिकाणी कुठं मला पाहायला मिळाली नाही. माणसं साधीच होतीच हो, फारसे श्रीमंत नसतील, पण त्यांच्या मनाची श्रीमंती केवढी मोठी. घरातल्या माणसांनीच घराचं घर पण कायम ठेवलंय, प्रसन्नता ठेवली आहे, जी माझ्यासारख्यांना आणि बाहेरच्यांना सुद्धा सदैव प्रसन्नता देऊन जाते. घरी गेल्यावर थोडा वेळ का होईना, पण माहेरी जाऊन आल्याचं आत्मिक समाधान मिळतं. या समाधानापेक्षा अन्य कोणतं सुख मोठं असतं हो. दिवस मे महिन्याचे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर मी अब्दुलभाई कोकणात गोपुरी मुक्कामी गेलो होतो. कोकणचे गांधी कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांचा तिथे आश्रम आहे. कोकण मुळातच झाडामाडांचा प्रदेश. गोपुरी आश्रम तर या झाडांच्या गर्दीत इतका झाकलेला होता की नवीन आलेल्या माणसाला आश्रम तिथल्या त्या कुटी वजा खोल्या शोधूनही सापडत नसायच्या. अप्पासाहेबांनी नुसती नारळी पोफळीची झाडं लावली नव्हती, तर आंबा पेरू फणस अननसांच्या झाडांची खास लागवड केली होती. स्वतः गोपुरी संडासाचा शोध लावून मैला वाया जाणार नाही, त्याचा शेतीला उपयोग होईल अशा तऱ्हेने योजना आखली होती. संडासाच्या पलीकडे प्रचंड मोठी केळीची बाग होती. सगळा मैला त्या केळीला खत म्हणून उपयोगी पडायचा. हिरव्यागार केळींच्या बनात त्या लेकूरवाळ्या केळी शंभर सव्वाशे लेकरं पोटात घेऊन वाकलेल्या असायच्या. पाहायला किती छान वाटायचं. त्या केळीच्या पलीकडे पेरू चिकू डाळिंबांचा बगीचा सात आठ एकरात आकाराला आला होता. त्याच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट केळी चिकू

मला तरी मेणासारखी चिकण माती हाताला लागायची, अगदी मौशार लोण्यासारखी. शेणानं सारवलेलं मोठं पटांगण होतं. तीन चारशे आश्रमीय मंडळी एका वेळेला सहज प्रार्थनेला बसायची. रात्रीच्या वेळी आम्ही सगळीजण याच पटांगणात आपापल्या पथाऱ्या घेऊन झोपत असू. वर उघडं निळशार आभाळ, त्यात लुकलुक करणाऱ्या चांदण्या, पटांगणाच्या चोहो बाजूनी दाट झाडी, जणू या हिरव्याकार दाट झाडापानांचं आम्ही पांघरूनच घेतलंय. उन्हाळा असला तरी कधी फॅनची जरुरी भासली नाही. आंब्या फणसांच्या झाडांचा वारा मंद सुगंधित, तो आम्हाला झोपी घालायचा. आप्पासाहेबांनी त्यांच्या हयातीत ही कोकणपट्टी पार बदलून टाकली. काही कार्यकर्ते निर्माण केले, त्यांच्या हवाली आश्रम केला. तिथलं उत्पन्न, शेतमजूर, त्यांचे प्रश्न काहींच्या हातात सोपवून ते निघून गेले. त्यापैकी एक म्हणजे आमचे अण्णा. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर अण्णासाहेबांवर ही जबाबदारी येऊन पडली. वर्षातून दोन चार वेळा ते तिथे जायचे, आठ दहा दिवस मुक्काम करायचे, हिशोब ठिशोब पाहायचे, तिथल्या फळफळावरांची बाहेरगावी पाठवण्याची सोय लावायचे. काही फळांचा रस पॅकबंद डब्यातून परदेशी पाठवला जायचा, पैकी आमसूल, आंबा, त्यापासून बनणारे अनेक पदार्थ सर्व तयार करून मुंबई, पुणे वा अन्य बाजारपेठेत हा माल पाठवला जायचा. आजूबाजूच्या खेड्यातल्या हजारो स्त्रिया मुलं कामाला येत, उद्योगाला लागत, त्यांना रोजगार मिळे. भात शेतीची कामं संपली की ही कामं त्यांना इतर वेळी भरपूर मजुरी देऊन जात. बहुतेक करून 70% पुरुष मुंबईच्या मिलमध्ये मजूर म्हणून कामाला गेलेले, राहता राहिले स्त्रिया, मुलं, मुली, म्हातारी माणसं. करता तरुण पुरुष कोकणात क्वचितच आढळे, पण हा मुंबईकडे जाणारा मजुरांचा लोंढा कोकणच्या गांधींनी थोपवला होता. त्यांना हाताला काम, पोटाला खास दिला. त्यामुळे त्यावेळची ती माणसं आता गोपुरी आश्रमाची कार्यकर्ती म्हणून जोमानं कामाला लागली होती. आप्पासाहेबांवर त्यांची श्रद्धा होती. ही कोकणची मंडळी म्हणजे फार काटक बरं का. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, दमण्याचं नावच नाही. कमरेभोवती एक धोतर, तेही गुडघ्यापर्यंतच, एवढाच त्यांचा पोशाख. स्त्रियाही नऊवारी लुगडं गुडघ्यापर्यंतच नाही सर, गच्च अंगाभोवती आवळलेली, डोईवर मोठा आंबाडा, त्याभोवती ताज्या फुलांची वेणी मारलेली, हात भरून घातलेल्या बांगड्या, काम करताच खळखळ खळखळ वाजणाऱ्या, कपाळावर मोठं लाल भडक्क कुंकू, पोरीसोरी परकर झंपऱ्यातच, पोरं टोरं अर्धा शर्ट अर्ध्या चड्डीत, सगळेजण मिळून मिसळून काम करायचे. भांडण नाही की तंटाने. कधी कधी गाण्याच्या तालासुरावर काम संपायची. आंब्याच्या रसाच्या पोळ्या, फणसाचे पापड कधी संपायचे तेही कळायचं नाही. आप्पासाहेब पटवर्धनांचा एक नियम होता, जास्तीत जास्त वेळ काम. उरलेल्या वेळात जेवायची तयारी करायची. गव्हाच्या, ज्वारीच्या, हरभऱ्याच्या कण्या एकत्र दळून आणायच्या, त्या कण्या फोडणी द्यायच्या, त्या तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, खोबरं टाकायचं. तो एक प्रकारचा तिखट सांजाच म्हणा ना. त्याच्याबरोबर फणसाच्या गऱ्याची भाजी, वाटीभर ताक, बस संपलं जेवण. सायंकाळी कळ्याऐवजी भात असायचा, बाकी सगळा बेत दुपारचाच. या अन्नाला पूर्णान्न म्हणून संबोधलं जायचं. एखादा दिवस तिखट पूर्णान्नाऐवजी गुळ घालून गोड पूर्णान्न करायचंय. पहिले दोन चार दिवस खायला गेलं नाही, पण नंतर कळलं की पूर्णान्नाशिवाय दुसरं काहीच नाही. सपाटून भूक लागली की माणूस आपसुकच कोंडाही गोड मानून खातो ना. हे तर पूर्णान्न होत. अब्दुल भाई हळूच माझ्याकडे बघायचे, क्यों अब कैसे खा रही हो, कित्ते दिन भूके रहोगी. आणि मग मात्र मी समोर येईल ते खायला लागले. अण्णासाहेबांना त्यांचं खास कडधान्यांचं मोड आलेलं जेवण असे. दोन दिवस आधी मटकी, मूग, मसूर, हरभरा, मेथ्या, शेंगादाणे पाण्यात भिजत घालायचे, रात्री ते फडक्यात बांधून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी 12-1 मोठमोठे मोड आलेले असायचे, ते अख्खे तसेच खाल्ले तर अण्णांना पचायचे नाही. मग मी या मोडांना लसूण, तर कधी कांदा, अद्रक घालून पाट्यावर वाटून अण्णांच्या पुढे ठेवायची. थोडेसे मीठ घालून अण्णा हे जेवण चवीनं खायचे. त्यावर ताजं आंबट नसलेलं वाटीभर ताक प्यायचे.

0: केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूनी मोठी नदी वाहत होती, गड नावाची. एक दिवस अण्णा म्हणाले, चल इंदू, आज आपण पोहायला जाऊया नदीवर. मला तर पोहायला येत नव्हतं, पण अण्णा म्हणाले तर चला. त्यांचे माझे कपडे घेतले, अंगाचा कपड्यांचाही साबण घेतला. गेलोत नदीवर. गोड नदी एवढी प्रचंड लांब रुंद भरपूर पाणी असलेली, काळाशार पाण्याची नदी प्रथमच पाहिली मी. सकाळची 8-8:30 वेळ, दूरवर बाया कपडे धुत होत्या, पोरटोर नदीत डुंबत होते. दूरवर गाई म्हशी सुद्धा त्यांच्या मालकासह डुंबत होत्या. अण्णांनी नदीच्या काठावर दगडावर चप्पल काढली, भराभर कपडे काढले, माझ्या हातात दिले. अरे बघता बघता माझ्या समोरच्या खोल पात्रात धाडकन उडी घेतली, पाणी चोहोबाजूला उडालं. मी अर्धी अर्धी ओली झाले. अण्णा माझ्या समोर उडी मारून पाण्यात गायब झाले, कुठं गेले दिसेनासेच झाले. मी तोंडा डोळ्यावर उडालेलं पाणी साडीच्या पदरांनी पुसलं, डोळे फाड फाडून पाहायला लागले, अण्णा कुठे दिसतात का? 2-4 मिनिटं झाली तरी अण्णा कुठंच दिसेनात. नकळत मी ओरडलीच, अण्णा अण्णा बाहेर या, मला भीती वाटतेय. मी घाबरून पुन्हा ओरडले, बाहेर या अगोदर अण्णा. मी कधीच नदी पोहणं असं आतवर जाणं पाहिलंच नव्हतं. मनात काहीतरी वाईट विचार यायला लागले. अण्णा आत बुडाले तर नाहीत? सुसर मगर असं काहीतरी आत असेल. अंगावर भीतीनं काटे झाले, जोराने पुन्हा एकदा ओरडले, अण्णा अण्णा लवकर बाहेर या. हे वाक्य संपतय न संपतय तोच अण्णा माझ्या पुढ्यात दगडावर येऊन सुद्धा बसले. मला आश्चर्यच वाटलं, अण्णा होते कुठे, इथे आले कसे? अण्णांचं 70-72 वर्षाचं वय, तरुणालाही लाजवेल असं पाण्यात सुळकांडी मारणं पोहणं मला हतबल करून सोडलं. खर तर मी 19-20 वर्षांची तरुणी, पण तेच माझ्यापेक्षा कितीतरी तरुण होऊन सराईतासारखं नदीत पोहत होते. हा पहिला दिवस तर नुसतं काठावर उभं राहण्यातच गेला. अण्णा म्हणाले, तुम्हा पोरींना पोहायला आलं पाहिजे. पुन्हा तेच म्हणाले, तू तरी कशी शिकणार म्हणा. तुम्हा पोरींना आम्ही छात्रालयांच्या तुरुंगातच कित्येक वर्ष डांबून ठेवलं, काय शिकणार तुम्ही? अभ्यासाव्यतिरिक्त काही येतंय का तुम्हाला?
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 19वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

0: रामकृष्ण हरी। झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, नेहमी नवीन फुले तयार करण्यातच व्यस्त असत। तसेच आयुष्यात आपण काय गमावले त्याचं दुःख विसरून नवीन काय काय मिळवू शकलो यातच जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो। म्हणून म्हणतात की पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे। सुगंधित आनंदात लाटांवर आयुष्य झुलत जावे। अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे। नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे भावे, आपण मात्र सर्वांचे भावे। रामकृष्ण हरी।
1: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। शुभदिन आयो रे आर्य शुभांगी सोबत। आज 24 जुलै हा दिवस देशाच्या आर्थिक शिस्तीच्या आणि जागतिक विज्ञानाच्या इतिहासात अत्यंत विशेष मानला जातो। राष्ट्रीय आयकर दिन। भारतात आजचा दिवस आयकर दिन म्हणून साजरा केला जातो। 24 जुलै 1860 रोजी सर जेम्स विल्सन यांनी भारतात पहिल्यांदा अधिकृतपणे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स लागू केला होता। देशाच्या विकासात आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे। अपोलो 11 चे सुरक्षित पुनरागमन, चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल उमटवून इतिहास रचल्यानंतर आजच्याच दिवशी 1969 नील आर्मस्ट्रॉंग, बज ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे तीनही अंतराळवीर अपोलो 11 या यानातून पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले होते। आज हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील एका महानायकाचा आणि भारताच्या उद्योग जगतातील एका मोठ्या दानशूर व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे। मनोज कुमार, हिंदी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेते आणि दिग्दर्शक, ज्यांना अवघं जग प्रेमानं भारत कुमार म्हणून ओळखतं। उपकार, पुरबर पश्चिम, क्रांती आणि शहीद यासारख्या चित्रपटातून त्यांनी देशात देशभक्तीची एक मोठी लाट निर्माण केली। कलाक्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय। आज त्यांचा वाढदिवस आहे। अझीम प्रेमजी, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे सर्वेसर्वा आणि देशातील सर्वात मोठे दानशूर उद्योजक। आपल्या कमाईतले अब्जावधी रुपये त्यांनी शिक्षण आणि समाज कल्याण क्षेत्रासाठी दान केले आहेत। देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणं नव्हे, तर स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं आणि कायदे पाळणं आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपल्या कर्माने आणि कराच्या माध्यमातून वाटा उचलणे हीच खरी देशभक्ती आहे। आणि आजची बोधकथा, एक तरुण मुलगा होता ज्याचं नाव होतं आनंद। त्याला देशासाठी काहीतरी मोठं करायचं होतं। त्याला वाटायचं की जोपर्यंत मी सैन्यात भरती होऊन शत्रूशी लढत नाही तोपर्यंत मी खरा देशभक्त ठरू शकत नाही। काही कारणास्तव त्याची सैन्यात निवड होऊ शकली नाही, ज्यामुळे तो अत्यंत निराश झाला आणि घरातून बाहेर पडणं त्याने बंद केलं। त्याच्या गावातील एक वृद्ध आणि अनुभवी शिक्षकांनी त्याची ही अवस्था पाहिली। ते आनंदच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला बाजारात फिरायला नेलं। तिथे त्यांनी एका दुकानदाराला पाहिलं जो अत्यंत प्रामाणिकपणे गिराईकांना वस्तू देत होता। दुकानाचा कचरा रस्त्यावर न टाकता कचरा पेटीत टाकत होता आणि व्यवस्थित आपलं बिल बनवून सरकारला कर भरत होता। शिक्षकांनी आनंदला विचारलं, आनंद हा दुकानदार देशाची सेवा करतोय की नाही? आनंद म्हणाला, हा तर फक्त त्याचं दुकान चालवतोय। शिक्षक हसले आणि म्हणाले, बाळा हा देशाची खूप मोठी सेवा करतोय, हा कचरा रस्त्यावर टाकत नाही, त्यामुळे देशाचं आरोग्य चांगलं राहतं. हा प्रामाणिकपणे व्यवसाय कर भरतोय आणि वेळेवर कर भरतोय, ज्या पैशातून सैनिकांसाठी शस्त्र आणि देशासाठी रस्ते बनतात. लक्षात ठेव, सीमेवर लढणारा सैनिक जितका महत्वाचा आहे तितकाच देशाच्या आत राहून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणारा प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे. आनंदला शिक्षकांचं म्हणणं पटलं, त्याच्या मनातील निराशा दूर झाली. त्याने स्वतःच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करून देशाचा एक आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प केला. तात्पर्य हेच, आज मनोज कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त ही गोष्ट खूप मोठी शिकवण देते. देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसते, तर आपल्या दैनंदिन वागण्यात आणि प्रामाणिकपणात असते. आज 24 जुलैचा हा दिवस आपल्याला मनोज कुमार यांच्या चित्रपटातून मातीचे ऋण जपण्याची आणि अजिम प्रेमजी यांच्याकडून दातृत्वाची भावना शिकवतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
1: 24 जुलै श्रीराम समर्थ सद्गुरूला शरण जावे. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही. म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयाकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग जोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल ते साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तो सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्री रामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद झाला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषय माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संताची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संताची खरी प्रचिती आली असे समजावे. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: गीताई अध्याय सहावा, चित्त वृत्ति निरोध अथवा आत्मसंयम योग। श्री भगवान भनाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो, तो संन्यासी तसा योगी, नजो निरयज्ञ निष्क्रिय। संन्यास म्हणती ज्यास योग, तो जाण पांडवा, सोडिल्या वीन संकल्प कोणी योगी न हो तसे। योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले, योगी आरूढ तो होता श्रम साधन बोलिले। कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे, संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला। उद्धरावा स्वये आत्मा, खचू देवू नये कधी। आत्माची आपुला बंधू, आत्माची रीपु आपुला। जिंकू निघेतला आत्मा बंधू, तो होय आपुला। सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये, जितात्मा शांत जो झाला, देखे ब्रह्मची ऐकले। मानापमानी शीतोष्णी सुख दुःख समावले, तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकुनी इंद्रिये। तो योगी समजो देखे सोने पाषाण मृतिका, शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा। असो साधु असो पापी समपाहे विशेष तो, साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडुनी। आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपने, पवित्र स्थान पाहूनी घालावे स्थिर आसन। दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीचते, चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी। आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे, शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ। दृष्टी ठेवूनी नासाग्री न पहावे कुणीकडे, शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर। मनरोधो नियुक्ती ने राहावे मतपरायण, असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने। मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईच ठाईची मेळवी। न योग फार खावूनी किंवा खाण्याची सोडूनी, न फार झोप घेवूनी किंवा जागत बैसुनी। निजने जागने खाणे फिरणे आणि कार्यही, मोजूनी करितो त्यास योग हा दुःख नाशन। संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी चिरंगला, निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला। निर्वाती ठेविला दीप तेव तो एक सारखा, तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती। निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला, जेथ भेटुनी आत्म्याते अंतरी तोषला स्वये। भोगोनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख, न ढळेची कधी जेथ तत्वापासूनी लेशही। जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो, न चळे जेथ राहूनी दुःख भारे ही दाटला। तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची, जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी। संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी, इंद्रिये हि मनानेची ओढुनी विषयातुनी। धरुणी धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू, आत्म्यात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये। फुटेल जेथ जेथूनी मन चंचळ अस्थिर, तेथ तेथूनी बांधूनी लाभावे आत्मचिंतनी। फिकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ, झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम। आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन मज सर्वांत जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय स्थिर होवूनी एकत्वी सर्व भूती भजे मज राहो कसाही तो योगी माझ्या मध्ये चिराहतो जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो जसे सुखे तसे दुःख तो योगी थोर मानिला अर्जुन म्हणाला तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर श्री भगवान म्हणाले अवश्य मन दुस्साध्य मनतोस तसे चिते परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह हो तसे संयमावीन हा योग न साधे माणितो चिमी परी संयमवंतास उपाये साध्य हो तसे श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चाळुनी जो मुकला योग सिद्धी सजाय कोण अर्जुन म्हणाला श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चळुनी जो मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलोनिया नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी माझा संशय हा कृष्णा तूची फोफ तूची फेडी मुळातुनी फेडी लसा तुझा कोणी न दिसेची तुझा विन श्री भगवान म्हणाले न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे पुण्य लोकात राहुनी तो योग भ्रष्ट संतत शुची साधन वंतांच्या घरी जन्मास येतसे अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळीची मग जन्मतो अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ तिथे तो पूर्वजन्मीचा बुद्धी संस्कार जोडुनी मोक्षार्थ करितो यत्न पूर्वी होनी पुढे पुन्हा पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची जिज्ञासेने ही योगाचा जातो वेदांस लंघुनी योगी तत्पर राहूनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो ज्ञानी तापस कर्मिष्ट ह्या सर्वाहुनी आगळा माणिला तो असे योगी योगी होई म्हणूनी तू सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवुनी श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो अध्याय सहावा संपूर्ण
2: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM

ग्रामगीता चिंतन भाग 51 प्रस्तुत भागात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी मानवी जीवनाच्या 16 संस्कारापैकी वैवाहिक संस्काराचे चिंतन जाणीवपूर्वक केले आहे. ते लिहितात, वैवाहिक जीवनाचा आदर्श म्हणजे संत एकनाथ महाराज. वंदनीय महाराज लिहितात, स्त्री पुरुष ही दोन चाके परस्पर सहायक होता निके, तरीच संसार रथ चाले कौतुके, जीवन होई आदर्श. संसारी जीवनाची मुहूर्त मेळ म्हणजे लग्न, लग्न समारंभ. या संबंधाने वंदने महाराज राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथात लिहितात, मुला मुलींचे लग्न झाले पाहिजे ही काळजी बरोबर आहे, पण हुंडा मिळाला पाहिजे, आपल्याच जातीतला मुलगा मिळाला पाहिजे, आपल्या सारखा सुखी सोयरा मिळाला पाहिजे, हे जे तुमच्या मनात असते त्याचा अर्थ मला कळलेला नाही. आपला समाज जर आपल्याला गुणावर आधारित करावयाचा असेल, सर्वच लोक सुखी व सारखे ठेवायचे असतील, तर हे पुराण सांगण्यात काही अर्थ नाही. याच वृत्तीमुळे समाजात वाईट गोष्टी वाढल्या. जाती जाती मधला मतभेद विकोपाला गेला. गरिबी श्रीमंतीचा भेद पडला. सेवा भावनेला जनता विसरली. आपल्याच जातीची शेखी मिरवण्याचा प्रत्येकाला मोह झाला. यामुळे देशाचे काही बरे होईल असे मला वाटत नाही. आता तर ही प्रथा मोडून काढली पाहिजे. फार पुढे जायचे सध्या नसेल तर हिंदू धर्मात तरी भेद पाडला जाऊ नये. तुम्ही या गुणाचे असाल तोच गुण तुमच्या सोयऱ्यात बघा, गरीब बघा, आणि मग देण्याघेण्याचा योग्य योग सारखा येऊ द्या. त्यासाठी त्यांनी सुसंस्कारक्षम विवाह विधी सांगितला. क्रमशः संत देवाचे पूजन, वरवधू परिचय, थोरांचे शब्दात शुभाशीर्वाद, मंगलाष्टके व हवन विधी आणि जयघोष, पुरातन विवाह पद्धतीचाही उद्देश वंदनीय महाराजांनी आज समाजाचे समोर ठेवलेला आहे. ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनची घटक, पुरुष आणि महिला देख, सृष्टी चक्र चालविती, चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठीच योजिला विवाह धर्मज्ञांनी तयांचा, असा ग्रामगीता ग्रंथाच्या 21 अध्यायामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. पुढे ते लिहितात, या पृथ्वी तलावर मानव सृष्टीच्या निर्मितीनंतर हजारो वर्षांनी सामाजिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने विवाहासारखी अनेक नैतिकतेची बंधने घालण्यास आरंभ झाला. त्यांचा विशेष विकास सर्वारंभी भारत वर्षातच झाला. विवाहाचे बंधन हे मानव समाजाच्या सुखसोयीचे व उन्नतीचे एक महत्वपूर्ण साधन म्हणूनच अनेक वर्षाचे अनुभवानंतर स्वीकारण्यात आले, आणि देशकाल पात्रभेदाने शेकडो वेळा त्याचे प्रकार व पद्धती यात बदल करण्यात आले. ही गोष्ट इतिहास केव्हाही विसरणार नाही. द्रौपदी, दमयंती, रुक्मिणी, पार्वती, सुभद्रा व शकुंतले सारख्या महान प्रभावशाली भारत कन्यांची लग्ने ही कोणकोणत्या प्रकारची होती याचे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्या काळच्या स्वयंवर पद्धतीत सुसंस्कृत मुला मुलींच्या इच्छांना प्रामुख्याने मान दिला जात होता. तसेच पणादिकांच्या कसोट्यांनी जाती संपत्ती आदी गोष्टी ऐवजी कर्तबगारीस व गुणासच महत्व दिले जात होते, आणि समयानुसार रत्नजडित सभागृहाऐवजी निसर्गरम्य वातावरणात केवळ पुष्प पल्लवांच्या दागिन्यांनीही वधू वरांना सुशोभित केले जात होते. अनुकूल काळात एक एक महिना देखील विवाहाच्या सुख सोहळ्यात व वऱ्हाडाच्या अफाट मेळाव्यात व्यतीत होत होता. तसेच आवश्यक तेव्हा वऱ्हाड व वेळ यांचा पसारा न घालता अगदी सुटसुटीतपणे हाच मंगलविधी उरकता येत होता. केवळ एक दोनच नव्हे तर प्रामुख्याने 8 प्रकारची लग्ने प्राचीन काळी मान्यता पावली होती अशी साक्ष धर्मग्रंथ देत आहेत. त्याचा सारांश ग्रामगीता ग्रंथामध्ये वंदने महाराज लिहितात, मागे गुण विवाह बहुत झाले, श्रीकृष्णे अर्जुनादिके केले, समाजी अनेक प्रयोग घडले विवाहांचे भिन्न भिन्न, गुण साम्याचे मिश्र विवाह, वीरश्रीच्या कसोटीचे विवाह, राष्ट्रातील भेद मिटविण्याचे विवाह, नाना जमाती मधुनी. विवाहाचा उज्ज्वल उद्देशाबद्दल ते लिहितात, वधूवरांचे उत्तम गुण हेची परस्परांचे महाभूषण, त्या वाचून विवाह केला वैभवपूर्ण तरी तो सर्व अमंगळ, लग्नाचे अपार सोहळे, विहीन व्याही मामे सगळे, वऱ्हाडांचे गोंधळ सावळे, याची विवाह म्हणू नये. काही बढाई दाविती खोटी, काही रुस्ती आंधनासाठी, सोय न पाहता करीती कष्टी, परस्पराशी सोयरे, असता व्यस्त तारांबड, उधळ पट्टी आणि धावपड, याशी म्हणावे कार्य अमंगळ, खर्च निष्फळ पैशांचा. लग्नाकरिता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे, लग्नासाठी कफल्लक व्हावे, कोण्या देवी सांगितले,
आर्य मतानुसार विवाह हा पाश्चात्य पद्धती प्रमाणे केवळ करार मानला जात नसून तो दोन झाडाचे कलम समजला जातो. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ याप्रमाणे परस्परांचा तोल सावरून एकमेकास उन्नत करण्यासाठीच हे पाणी ग्रहण केले जाते. केवळ वैषयिक भोगासाठी नव्हे, स्त्री ही दासी किंवा राणी म्हणून अंगीकारायची नसून मित्रत्वाच्या समतुल्य भावनेने व्यक्ती समाज व राष्ट्राच्या उन्नतीचे कार्य करण्यासाठी एक जीवाभावाची सहचारी म्हणून स्वीकारावयाची असते. ही गोष्ट आमच्या प्रत्येक तरुण तरुणीला कळली पाहिजे. तिचे प्रतिध्वनी लग्न विधीतही उमटले पाहिजेत. लग्न प्रसंगी हा सामाजिक जीवनास आरंभ करण्याचा मंगल प्रसंग आहे. तसेच तो जीवन हे विशिष्ट कार्यासाठी आहे हे जाणून प्रतिज्ञेने असीधारा रोत घेण्याचा कठीण युद्ध प्रसंगही आहे. ही जाणीव वधूवरास दिली गेली पाहिजे. पाश्चात्याप्रमाणे घटस्फोट, काडीमोड अथवा भारतातील बहुजन समाजाच्या चालीरीतीप्रमाणे जन्मभर रडारड करण्याचा प्रसंग न यावा म्हणून वधूवरांचा परस्पराशी विचार विनिमय होणे आवश्यक आहे. कारण लग्न आकाशातील ग्रहाचे लावायचे नसून दोन भिन्न वातावरणातील व्यक्तीचे लावावयाचे असते. आकाशातील पाहती ग्रह इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह, जीवनात वाढे जवानी द्रोह ऐसे त्यांना न दिसती. ज्योतिषाशी देऊन घेऊन मनासारखे काढविती गुण प्रसंगी नावही सांगती बदलून दंभ दारून वाढला म्हणती वधूवरे सुलक्षण जुळले त्यांचे 36 गुण इकडे 36 अथवा खडाष्टक पूर्ण करी जीवन बर्बाद. भिन्न स्वभावाचे प्राणी जमवनी अनावेत दुसऱ्यांनी कैची रुचील जिंदगानी दोघासही जुळता दोघांचेही विचार विकास पावेल कारभार दोघांची उत्साह शक्ती अपार कार्य करील सेवेचे सारांश. वधूवरांनी खरोखरच सावधान वृत्तीने देवाग्नी समाज सज्जनांच्या साक्षीने तसेच परस्परांच्या उन्नतीच्या व राष्ट्रसेवेच्या बुद्धीने विचारपूर्वक परस्परांच्या गळात माळ घालावी व त्यासाठी वेळेचा श्रमाचा व पैशाचा मात्र अपव्यय करणारे कोणतेही अवडंबर न करता धार्मिक संस्कार जागृत होतील अशाच सुटसुटीत कार्यक्रमांचा अवलंब करावा. ही गोष्ट आज सर्व दृष्टीने मला उचित व आवश्यक वाटते आणि त्याच दृष्टीने लग्नविधी निश्चित करून सर्वांच्या अंतकरणात सात्विकतेचा प्रकाष प्रगटण्यासाठीच तो मंगलाष्टकासह प्रकाशित केला जात असून हा वेदोक्त विचार प्रणालीशी सुसंगत पण सर्वांना स्वतंत्रपणे अर्थात स्वावलंबी वृत्तीने उपयोगात आणता येण्यासारखा सुगम असा मार्ग आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी हा संदेश या भागामध्ये दिलेला आहे. विवाहातील मंगलाष्टकाचे महत्व ते लिहितात. लग्न हे व्यक्ती जीवनाबरोबरच सामाजिक जीवनाचा विकास करणारे महत् कार्य आहे व त्यांच्या शुद्धतेवरच उद्याच्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. याच दृष्टीने विचार करून या बाबतीत विशेष सावधान राहावयास पाहिजे. परंतु त्याऐवजी बाह्य अवडंबराच्या शोभेसाठीच आपण विशेष जागरूक असतो व या धामधुमीत मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करतो हे ठीक नाही. हा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.

तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: का माय भाई शिला हुए काय अनाली का माय तो अकेले
1: है आजी कालच आली मैं
0: दोन महिन्यात मस्त सुधरली माय सासरच्या पाणी मानलं बाई तुले हा भारी पाणी आहे तिकडच कसा आहे तो घरदार रंग ढंग कसा आहे
1: लईच मस्त आहे व आजी लय सुखात पडली मी धाब्यांचं घर आहे माझ मोठ अंगण आहे आणि अंगणात नाही का एक हिरवी आहे
0: आता माय आणि तुझ्या घरचा बुवा कसा काय आहे बे
1: लईच मजा की आहे व ते दिवसभर गमत्याच करत राहतात मले घंटाक भर बी सोळत नाही
0: आव तू सोळत नशील नवऱ्याले काय सांगत
1: नाही व त्याचा लय जीव आहे माया त्याले सार माया हातच लागत चा माया हातचा स्वयंपाक माया हातचा बुढीच्या हातच पाणी बी पित नाही
0: आव शिले काय धंदा करते व पाहुणा
1: ते की नाही हॉटेलात आहे माल काढतात
0: तुझ्या घरचं हॉटेल आहे का व
1: नाही व आजी दुसऱ्याचं हाय ते हॉटेल ततीसा भजे आलू बोंडे ते काढून देतात ना दिवस

0: करून ठेवते, मस्त 15-20 दिवस खात राहते.
1: आता माय म्हणूनच 2 महिन्यात इतकी सुधारली व तू.
0: आजी, माया घरचा बुवा भाजी अशी मस्त करते की नाही की तुले काय सांगू.
1: कशी करते व माय, आम्हालाही सांग ना.
0: अव आजी एकदम तर्री भाज करते, हाटीला सारखीच करते. मी फक्त पोया करते बस, रोजच्या रोज भाजी तेच करतो.
1: माय मग तर लई भाग्यवान हाय माय तू.
0: ते घरी असले की 5 मिनिट मुकाड्यानं बसत नाही, गमत्याच करत राहतात. अंग धुयाच्या टायमाले माझ्या अंगावर पाणी काय टाकतात, येणी घालायच्या टायमाले कंगवा काय लपून ठेवतात. आणि मी एकटी घरात असली की माजराचा आवाज काढतात, कधी कधी तर कुत्र्याच्या पिल्ल्याचा बी आवाज काढतात. एक दिवस तर मी लय भेली.
1: का म्हणू माय,
0: मी बाहेरून घरात येऊन राहिली होती ना आजी, हे दाराआडी लपले आणि मी घरात येता खेपीच वानेरासारखं भोक केलं. मी इतकी भिली की माझ्या अंगाले घामच फुटला.
1: आता माय लईच कुची नाही घरचा बुवा माय.
0: मग तर तुले तेच ते सांगत होती मी. अहो आजी, एक रोज तर लईच मज्जा झाली.
1: आता माय काय झाली.
0: त्याले दुपारून अंग टाकायची सवय आहे. हा, ते आमची समोरची घरची वसरी आहे ना, त्याच्यावर अंग टाकलं त्यांनी आणि अंगावर पतली चादर घेऊन झोपले होते.
1: मग
0: मग मग काय विचारतो, मग मलाही त्याची गंमत करायची हौस आली ना. मी अल्लादी गेली, त्याले 2-4 कुचके दिले.
1: मग
0: आता कुचके दिल्यावर बी उठाचा पत्ताच नाही ना. मग मी त्याच्या कानापाशी कुर्र केलं, तरी त्याची झोप मोडलीच नाही.
1: मग काय झालं हो माय.
0: मग मी गाणं म्हटलं.
1: कोणत ये?
0: गुळगुळ्या ती माय आली दारुगड.
1: आई माय बाई.
0: तरी ते झोपीतच. मग मी त्याच्या तोंडावरची चादर ओढली आणि अशी कान कोंडी झाली तुले सांगू मी.
1: काहून व?
0: अव आजी, तो माया घरचा बुवा नव्हता.
1: मग
0: तो माया सासरा होता.
1: माय बाई व,
0: 2 दिवस तुले सांगतो मी माया सासऱ्याले तोंडच दाखवलं नाही.
1: लयच गमती झाली व माय त्या घरी.
0: मग तर सारा दिवस गमतीतच जातो आमचा, कायचीच वाण नाही. पण एकाच गोष्टीची नाराजी आहे व आजी.
1: कोणत्या व?
0: माही सासू फारच आरकट आहे बाई ती.
1: कशी व?
0: उली उली गोष्टीहून भांडत राहते माझ्या संग, खड्डोई सारखी नजर ठेवते आणि एवढ्या एवढ्या गोष्टीवरून मला बोलत राहते. एखाद्या रोजी मी तिले जर उलटून बोलली ना, मग तर बस कातावतेच कातावते माझ्यावर.
1: आता माय शिलये असं करू नय. सासू सुनीच भांडण भांड्याले भांडे लागतच असते.
0: लागते ना.
1: सासूले उलटून बोलू नये. सासू बोलली की आपण मुकराव अंत म्हणली तसं करावं, तिच्या चालीनं चालावं. मग फाय तुझा संसार किती सुखाचा होते.
0: बरं आजी येते.
1: ये मा ये.

0: काय झालं, काहून हसून राहिले हो गुचूर गुचूर?
1: काही नाही.
0: काहीतरी झालं, सांगा सांगा काय झालं सांगा.
1: अव मले सपन दिसलं ना.
0: सपन? कायचं सपन दिसलं बाप्पा तुम्हाला?
1: सांगितल्यावर तुले बी हसा येईल.
0: मग सांगाच.
1: सपनात मी राजा झालो.
0: हा?
1: मोठा राजवाडा होता
0: बापा,
1: 550 दाश्या, 100-150 नोकर चाकर, मोठा खजिना.
0: वा वा वा वा.
1: माह्या गयात सोन्याचा हार, अंगात भरजरी डरेस, डोसक्याले पागोटी मलमलची, हाती एक तलवार.
0: आणि मग पुढं?
1: मग मी सिंहासनावर बसलो
0: बापा. बापा
1: बसलो तसा 10-12 राण्या आल्या.
0: कोणाच्या राण्या आल्या?
1: अव काय तुला येड लागलं, माह्याच राण्या. एकीच्या हाती ताट, एकीच्या हाती बर्फी, लाडू
0: आणि
1: गुलाबजांबू. एक एक राणी येते आणि मोले एक एक घास चारते ना.
0: मग काय झालं पुढी?
1: डम पोट फुगलं.
0: फुगणार?
1: मावे म्हणलं, खाणं पिणं झाल्यावर त्या राण्या मायापुढे नाचायलाच लागल्या ना. ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, अशा सगळ्यात म्हणायला लागल्या. त्याच्यात झगडे सुरू झाले. त्याले एकेकीच्या त्यांनी एकमेकीच्या झिट्यात धरल्या ना.
0: आणि का एवढं तुम्ही सपन पाहिलं, त्या राण्यात मी नव्हती का?
1: अव तिच्यावर मो ध्यानच नाही ना.
0: स्वतःच्या बायकोवर ध्यान नाही? मग काय नुसतं खायचंच काम केलं का?
1: मी तुले पाहूनच राहिलो होतो ना. तेवढ्यात तू आम्हाला झोपीतून उठवलं.
0: उठा ना, दिवसा झोपता आणि रात्रीचे सपन पाहता असे राजवाड्याचे, याच्याशिवाय दुसरा धंदा आहे की नाही तुम्हाला?
1: आता मी काय करू? या झळीत मी काय करणार आहो? आता 8-15 दिवसापासून पाणी सुरू आहे, वावरात जाता येत नाही आणि माणसाचे सगळे जाता जाता पायच फसा लागले ना.
0: मग मी की नाही तुम्हाला घरच्या घरी एक काम सांगते.
1: कायच काम?
0: आता पाण्यानं ते नानीचं खांड पडलं ना बघा, तेवढं बांधून द्या बरं जा.
1: आवय ते मातीच खांड कोण बांधीन? पुढच्या वर्षी चांगली सिमेंटची बांधू आपण नानी.
0: वा वा वा वा वा. मग असं करा, घरावर चढा, 4-5 जागी घर गळते तेवढं कौल सरकून द्या जा.
1: आव थांब, पुढच्या वर्षी शिलेपच टाकतो मकानावर.
0: काय काय काय काय म्हटलं? डबल डबल सांगा, डबल सांगा.
1: शिलेप सिमेंट काँक्रीटचा.
0: असं होय? असं दिवसा झोपून शिलेपचं मकान होते काय तुमच्या बापाले बी? हा, त्यासाठी लय हाडाचे काड करायला लागतात माणसाला. तुमच्याकडून बायकोले आखाडीला साडी तरी घेणं झाली का? आणि म्हणतात शिलेपचं घर.
1: काय साळी साळी करून राहिली व? हा, साळीनं भुजून टाकतो तुले.
0: वय वय वय वय, एक तरी साळी आणली का काय गेल्या सालापासून? हा
1: अवय, दिवाळीले घेतलं नव्हतं काय?
0: तर ते 150 रुपयाचं बोंद्र घेतलं, कुठे नेसून जायची शरम लागते मले.
1: अवय यंदाच्या दिवाळी 1000-ची साळी घेऊ.
0: फक्त तोंडात जीव आहे तुमच्या, सांगता 1000-ची घेता 125-ची. जावा तिकडं.
1: अवय यंदा नक्की घेईन.
0: काय बडाया मारू नका, ते नानीचं खांड बांधा अगोदर. शहाजान राजा नव्ह का? त्यानं बायकोसाठी ताजमहल बांधला, तुम्ही खांड नाही बांधत का?
1: अव मी राजा असतो तर तस 4 ताजमहल बांधून टाकले असते आदळो.
0: मग राजाच्या पोटी जन्माले काऊन नाही आले?
1: मी राजा असतो तर तू मले भेटली असती काय? हा, म्या एखाद्या राजाचीच पोरगी केली असती.
0: आता काय सांगू नका, घरी नाही दाना आणि म्हणे बाजीराव म्हणा. किती दिवसापासूनच खांड पडलं हे नानीच आणि ते ताजमहाल बांधतो म्हणतात. अगोदर सिलेबचं घर बांधून दाखवा, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करा.
1: ए तुले काय वाटते? हा, मी घर बांधणार नाही.
0: काही बांधसान?
1: 2 मजली घर बांधीन.
0: काही
1: पुढे बांधीन?
0: पुढे कधी? मेल्यावर?
1: आहे शहाजान राजानं ताजमहाल कधी बांधला?
0: त्याची बायको मेल्यावर.
1: मग मी तसंच करीन.
0: काय म्हणलं? काही लाज आहे का तुमच्या बोलण्याले? बोलणं राई राई आणि तुकाची चव नाही. मोठे राजा राणीचे स्वप्न पाहता झोपीत माणसानं ते स्वप्न पहावं जे करून दाखवता येते त्याले म्हणतात माणूस. चला उठा, खांद्यावर कावळ घ्या आणि जा हिरीवर.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा.
1: बस
2: पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम.
0: तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूया.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना यार परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी तुम्हा सर्वांचं या विशेष कार्यक्रमात स्वागत करते. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. त्यांचा प्रवास, त्यांचे उपक्रम आणि त्यांचे अनुभव याविषयी जाणून घेत असतो. म्हणून आज सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत सौभाग्यश्री निलेश लोहार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टहाकळी, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत. त्यांना सुद्धा पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ऍपच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तेव्हा त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
1: नमस्ते.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: मॅडम. सुरुवातीला मला सांगा, विनोबा तर्फे जो पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड दिला जातो तो तुम्हाला कितव्यांदा आणि कसा मिळाला?
1: हा, मला जिल्ह्यावर एकदा मिळालेला आणि तालुक्यावर मला दोनदा मिळालेला.
0: अरे वा, अभिनंदन.
1: हो, धन्यवाद.
0: नेमके कुठले कुठले उपक्रम तुम्ही त्यात मेन्शन केलेले होते?
1: अगोदर जेव्हा मला विनोबाचं ऍप आलं की अरे याचं म्हणजे तुम्हाला अभ्यास करून मुलांना हे करायचं, मग आम्हाला जरा वेगळं वाटलं की अरे आता हे काय नवीन हे काय. पण मग आम्ही त्याच्यात शिरलो, काही त्रुटी वगैरे होत्या तेव्हा सरांना विचारल्या, पण मग आमच्या सगळ्या समस्यांचं समाधान झालं. आणि मग जेव्हा आम्ही ते ऍप ओपन केलं आणि प्रत्येक स्टेटचा, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचे जेव्हा आम्ही व्हिडिओ पाहिले तेव्हा मला वाटलं की हे तर आम्ही रोज करतो आणि रोज विद्यार्थ्यांमध्ये बसून रोज करतो, पण एवढं त्याचा व्हिडिओ करत नाही, शूटिंग करत नाही. पण मग आम्हाला ती दिशा दिली विनोबा ऍपने, ती दिशा दिली, याच्यामुळे मी विनोबा ऍपचे खूप खूप खूप आभार मानते.
0: वा वा. तुम्ही या क्षेत्रात किती वर्षांपासून आहात?
1: मला आता 20 वर्ष होती.
0: अरे वा, 20 वर्षाचा सेवाकाळ तुमचा आहे.
1: हो हो.
0: असं काही ठरवलेलं होतं पहिल्यापासून की मला शिक्षक व्हायचंय की दुसरं काही स्वप्न होतं?
1: ऍक्च्युली तर आमची परिस्थिती जरा नाजूकच होती, पण वडिलांचे कष्ट पाहून आणि आईचे कष्ट पाहून असं वाटलं की आपण यांच्या कष्टाचं कुठंतरी चीज केलं पाहिजे. मग आई वडिलांचं कष्ट, शिक्षकांची प्रेरणा आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांची साथ, याच्यामुळे मी आज शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत कार्यरत आहे. आणि इथपर्यंत आज मी जे बोलते ते मला विनोबा ऍप व माझे विद्यार्थी यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी मी खूप खूप खूप धन्यवाद करते.
0: वा वा, खरंच. आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा आहे त्याबद्दल सांगा.
1: ऍक्च्युली माझा प्रवास खूप खडतड होता मॅम. माझं लवकर लग्न झालेलं, म्हणजे मी 12वीची एक्झाम लग्नानंतर दिली. डिसेंबर मध्ये लग्न झालं आणि फेब्रुवारी मध्ये मी 12वीची एक्झाम दिली. मग थोडस फॅमिली प्रॉब्लेम मुळे 2 वर्ष मी घरीच राहिली, पण तेव्हाही मी काही शांत बसले नाही. मग मी पोस्टाने अंगणवाडीचा जो कोर्स असतो तो ऑनलाईन केलेला, मग तेव्हा पण मी चोपड्यातून प्रथम आलेली. मग माझ्या मिस्टरांना वाटलं की चला आपण हिला थोडस साथ दिली तर आपण काहीतरी करू. मग मी डीएडचा फॉर्म भरला, मग 2 वर्ष म्हणजे अगोदर मुलगी झाली, मग नंतर फॉर्म भरला, तिचं माहेरी सेटिंग करून दिली आणि 2 वर्ष
0: सपोर्ट लागतोच.
1: हो हो. मग 2 वर्ष एज्युकेशन केलं, 2006 फेब्रुवारी ला सुटले आणि माझ्या भाग्याने, माझ्या नशिबाने मी 2006 जूनला जॉईन झाले.
0: अरे वा वा. पोर्टल थ्रू जॉईन झाले का तुम्ही?
1: नाही, आमचं मेरिट लिस्ट लागायची.
0: मेरिट लिस्ट त्यावेळेला? हा, त्यावेळेला पोर्टल हे असं नव्हतं. बरोबर बरोबर. कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत राबवले जात असतात?
1: ऍक्च्युली मी तर म्हणजे मॅडम मला कृतीयुक्त शिक्षण द्यायला खूप आवडतं. म्हणजे अभ्यासक्रम तर आम्ही शिकवतोच, पूर्ण करतोच, त्याचं आम्ही घटक नियोजन, मासिक नियोजन सगळं नियोजन करून ठेवतो. पण अभ्यासक्रम शिकवताना काय नवीन करू शकतो, रोज तो एक विचार सकाळी केला जातो आणि मग ते शाळेमध्ये आपण कृतीतून विद्यार्थ्यांसोबत, विद्यार्थ्यांजवळ बसून तो करण्याचा आनंदच एक वेगळा असतो. एवढं होतं, फक्त आम्ही शूटिंग करायचो नाही आणि विद्यार्थ्यांना तसं मी दाखवायचो नाही. पण जेव्हा विनोबा ऍप आले आणि असे वेगवेगळे उपक्रम घेतले आम्ही, मग म्हणजे माझ्याकडे मी जास्त करून पहिलीचा वर्ग घेते. पहिलीच्या मुलांना कसं आपण आपल्यानुसार घडवू शकतो, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कौशल्य त्यांचे आपण पूर्ण करू शकतो. मग त्याच्यात मग मी वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम, म्हणजे आपल्या मेहंदीचा उपक्रम, अंक, गणित वगैरे, म्हणजे आपल्या अक्षरांचा उपक्रम, असे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांच्या आम्ही म्हणजे आनंददायी वातावरणात त्यांचं आम्ही पूर्ण शिक्षण घेत असतो, अध्ययन अध्यापन करत असतो.
0: म्हणजे जेणेकरून मुलांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या,
1: स्पष्ट होत असतात.
0: बरोबर बरोबर. या व्यतिरिक्त तुमच्या आवड छंद काय आहेत?
1: माझी आवड विशेष म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य बनवायची. अगं आता गणित पेटी आली, विज्ञान पेटी आली, भाषा पेटी आली, पण अगोदर जेव्हा आम्ही सर्व्हिसला लागलो तेव्हा शैक्षणिक साहित्य नव्हते. मग मला आवड आहे कलामध्ये सगळ्याच गोष्टी हे करायची. मग मग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवताना चित्राचा एखादी वस्तू हाताळताना त्यांना काय आनंद मिळतो आणि तो आनंद जर आपण स्वतःच्या हाताने शैक्षणिक साहित्य तयार करून जर त्यांना दिलं तर तो एक वेगळाच आनंद आपल्यालाही मिळतो आणि विद्यार्थ्यांनाही मिळतो आणि ते सोप्याकडून कठीणाकडे लवकर वळतात.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यांना मूर्ताची जे संकल्पना असते ती आपण मूर्ताकडे सहज नेऊ शकतो.
0: बरोबर. कृतियुक्त शिक्षण आहे, शैक्षणिक साहित्य आहे, पण यासोबतच जो परिवर्तन झाला शिक्षण क्षेत्रात ते म्हणजे डिजिटल क्रांती. त्याबद्दल काय सांगाल?
1: डिजिटल क्रांती झाली त्यामुळे आम्हाला थोडं म्हणजे अध्ययन अध्यापन करण्यामध्ये सहजता निर्माण झाली. म्हणजे ती कशी, जसं आम्ही आता विनोबाचंच आपण उदाहरण घेऊया, म्हणजे आम्हाला इतके उपक्रम बघायला मिळाले की आमच्या आम्ही तो विचारही केला नाही आणि तो प्रत्येक उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवला, विद्यार्थ्यांसोबत राबवला आणि त्या उपक्रमांचं आमचं कौतुकही झालं. विशेष म्हणजे आमचं पण आणि आमच्या विद्यार्थ्यांना जी विनोबा टीम आमच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देते ते विद्यार्थी पाहून त्याच्यात त्यांना खूप म्हणजे आनंद येतो.
0: आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा अविस्मरणीय क्षण आहे का की जो माझ्या लक्षात राहिलाय?
1: हो मॅडम, अविस्मरणीय म्हणजे एक भावनिक दृष्ट्या आहे, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांशी आहे. जेव्हा माझ्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं तेव्हा मग मी एक महिना रजेवर होती, पण रोज आमचं व्हिडिओ कॉलिंगमध्ये रोजचा अभ्यास राहायचा, रोज त्यांचं म्हणजे शेड्यूल माझं फिक्स केलेलं होतं मी घरी बसून. कारण की घरी बसून कितीही नोकरी करणारी बाई म्हणजे घरी राहिली तरी तिला शाळेची आठवण येतच असते. मग माझं ते शेड्यूल मी तयार केलं, त्याच्यानुसार त्यांना मी अभ्यास द्यायची. पण ज्या दिवशी मी एका महिन्यानंतर स्कूलला हजर झाली तर माझं एवढं सुंदर स्वागत केलं विद्यार्थ्यांनी, कोणी रडत होतं, कोणी हसत होतं, केक वगैरे कापून फुलांची वर्षाव करून माझ्या म्हणजे माझ्याबद्दल जे एवढं प्रेम आहे याच्या पलीकडे काय पाहिजे मॅडम शिक्षकांना. म्हणजे जे विद्यार्थ्यांचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मी हे कायम असंच राहू देईल माझ्या वेगवेगळ्या उपक्रमातून, वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य निर्मितून. आणि शैक्षणिक साहित्य म्हणजे मी नाही तयार करत, आता तर माझे विद्यार्थीही तयार करतात आणि ते विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य मी विनोबा ऍपवर आम्ही व्हिडिओ करून टाकत असतो.
0: छानच छानच. खरं तर एका शिक्षकासाठी हीच खरी संपत्ती असते, आपल्या विद्यार्थ्यांचं प्रेम आणि त्यांची प्रगती. या दोन गोष्टी म्हणजे सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार एखाद्या शिक्षकाला तो वाटत असतो.
1: आणि जो जेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांमुळे आपण इथपर्यंत आलेलो ही खूप अभिमानाची गोष्ट. काय पाहिजे मॅडम अजून?
0: बस भरपूर. खरंय, तोच खरा अभिमान आणि तीच खरी संपत्ती
1: असते
0: असं आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा आजकाल शिक्षणामध्ये बरंच परिवर्तन झालं. म्हणजे पूर्वी खडू आणि फळा इथपर्यंत मर्यादित होतं किंवा एक तर्फी शिक्षण म्हणत होतो आपण असं, पण आता आणि डिजिटलचा प्रभाव कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा पडलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हा, त्याबद्दल म्हणजे विद्यार्थी शाळेत यायला उत्सुक राहतात. आज मॅडम आम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे मॅडमांनी, म्हणजे माझं शेड्यूल तयार असतं पूर्ण महिन्याचं, त्याच्यात आठवड्याचं आणि दिवसाचं.
0: बरोबर.
1: मग त्याच्यामुळे मी आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना सांगते अभ्यासक्रम तर असतोच आमचा 2 तास, पण त्याच्या पलीकडे मग आम्ही डिजिटल जे मोबाईल मध्ये ऍप असतात विद्यार्थ्यांना अंक गणित गणितासाठी जास्त करून तर अक्षर तर आपण त्यांच्याकडून गिरवू शकतो, पण अंक लक्षात ठेवण्यासाठी त्यांना जर डिजिटल साहित्य मिळालं, म्हणजे मी असे 1-2 ऍप डाउनलोड केलेले तर त्याच्यातून ते स्वतः टॅबमध्ये प्रॅक्टिस करत असतात आणि मग आपल्या बेसिक संकल्पना त्यांच्या सोप्यात सोप्या पद्धतीने क्लिअर होत असतात.
0: खरंच म्हणजे हे जे परिवर्तन झालंय शिक्षणात ते खरंच फायद्याचं पण आहे.
1: हो, खूप फायद्याचं. म्हणजे आमचा इतर वेळ जर आम्ही आम्हाला कसं शैक्षणिक क्षेत्रात विविध कामं असतातच, मग तेव्हा मुलांना गुंतवण्यासाठी टॅब मोबाईल हे थोड्याफार प्रमाणात आम्हाला कामासत येत असतात.
0: खरंय. आपण प्राथमिक शाळेत शिकवत असता त्यामुळे भावनिक विषय तर नक्कीच जवळचा असतो विद्यार्थ्यांसाठी, तर हे सगळं असताना असं कधी झालंय का की एखादा विद्यार्थी माझ्यापासून दुरावला माझ्या रागवण्याने, असं काही झालंय का?
1: हो मॅडम, झालेलं आहे. आता जर जसं आमचं आता नवीन शाळेत बदली झाली, एक विद्यार्थी माझ्या इयत्ता आता माझ्याकडे 4th वर्ग आहे, मग तो विद्यार्थी खूप हुशार आहे, खूप म्हणजे खूप म्हणजे मलाही नवल वाटतं की इयत्ता चौथीचा विद्यार्थी एवढा हुशार आहे. पण त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्याला अपयश पचत नाही.
2: हो
1: मग एकदा त्याला असंच म्हणजे मागच्या याच्यामध्ये म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये म्हणजे मागच्या मॅडमांनी घेतला असेल तो तर त्याच्यात त्याचा दुसरा क्रमांक आला आणि आता त्याला म्हणजे बक्षीस वितरणाच्या दिवशी मग मी त्या वर्गाला आता तेव्हा मी होती ना बदली झाल्यानंतर मग तो माझ्याजवळ एकदम संतापात आला म्हणे मॅडम मला नको तुमचं बक्षीस वगैरे असं. मग मला थोडा विचार करावा लागला त्याच्यावर. मग त्याच्यावर थोडा सगळा मी टीमने शाळेच्या टीमने बसून त्याचा विचार त्याच्यावर विचार केला आणि मग त्याला योग्य कसं आम्ही म्हणजे प्रेमाने समजवू शकतो मार्गदर्शन करू शकतो मग आता त्याच्यात म्हणजे पूर्ण 100% बदल झाला. हो फक्त पण प्रेमाने
2: हा
1: अभ्यासाने नाही ना कशानेच म्हणजे उपक्रमांनी नाही फक्त त्याच्याशी एकदम प्रेमाने बोलून मग पण मग त्याचा तो कारण की त्याला भविष्यामध्ये त्रास झाला असता या गोष्टी
2: खरंय पराभव पण पचवता आले पाहिजे.
1: हो
2: आणि असं म्हणतात ना की शाळा हे मुलांचं दुसरं घर असतं.
1: हो आणि
2: तर तो अनुभव त्याला कदाचित तिथं आला असेल आणि घरासारखी वागणूक किंवा समजून सांगण्याची पद्धत त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये तो बदल घडून आला.
1: हो हो हो आणि त्याला म्हणजे सांगण्यात आलं की यश ही अपयशाची पहिली पायरी आहे मग त्याच्यामुळे म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीत प्रेमाने आम्ही समजून सांगितलेलं.
2: असे शिक्षक असणार तर विद्यार्थी नक्कीच चांगले घडणार यात शंकाच नाही.
1: धन्यवाद.
2: तर हे सगळं चालत असताना पटसंख्येच्या वाढीबाबत तुमचे काय प्रयत्न?
1: हो मॅडम आता तर आमचा पटसंख्येचा मोठा प्रॉब्लेम झाला जिल्हा परिषदला पण नाही आम्ही हरणार नाही आणि शाळेला हरूही देणार नाही आणि विशेष म्हणजे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेने जर आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ तयार करून दिलंय तर त्याचा उपयोग आम्ही नक्कीच करू. तर आता माझी जी शाळा झाली ती माझी जॉईनिंगची स्कूल आहे. 2006 मी तिथं जॉईनिंग झाले. आता 14 वर्षानंतर मी त्या शाळेत गेलेली मॅडम पुन्हा. तर माझा प्लस पॉइंट असा झाला की माझी विद्यार्थी होते त्यांचे विद्यार्थ्यांना मी कन्व्हिन्स करून आता पहिलीच्या वर्गाला सेमी इंग्रजी म्हणून मी आता म्हणजे सुरुवात करून त्यांना आणि ते कन्व्हिन्सही झाले. आता 1 एप्रिलपासून आमचा पहिलीचा वर्ग चालू होणार आहे.
2: वा वा छानच छानच. तुमच्या भावी वाटचालीला नक्कीच रेडिओ मनभवनच्या टीमकडनं हार्दिक शुभेच्छा. यानंतरचे तुमचे भावी प्रोजेक्ट काय आहेत?
1: हा ह्यानंतरचे प्रोजेक्ट मॅडम हो म्हणजे माझ्या स्वप्नातली शाळा हा माझा सुंदर प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी मी आजपासून नाही म्हणजे माझ्या उपक्रमातून मी करत राहते. माझी अगोदरची शाळा म्हणजे बदलीच्या अगोदरची शाळा जिल्हा परिषद गोजोरा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव होती. आता माझी शाळा जिल्हा परिषद टाकडी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आहे आणि ह्या दोघंही शाळेंना मी असताना म्हणजे आम्ही पहिला मुख्यमंत्री सुंदर माझी शाळेमध्ये दुसरा नंबर आलेला पहिल्याही शाळेला आणि आताही दुसऱ्या नंबर आलेला पहिल्या ह्या दुसऱ्या शाळेला. तर मग तेव्हा मग मी मला असं वाटतं की आपण आपल्या टीमने म्हणजे मी एकटीने नाही केलं आमच्या टीमने केलं तर मग आपण पहिला नंबर आणू शकतो. मग ती शाळा तालुक्यात ती शाळा जिल्ह्यात पण आणू शकतो. जेव्हा आमची शैक्षणिक ट्रीप गेलेली जालिंदर नगर आणि वावडेवाडीला तेव्हा आम्हाला भरपूर प्रश्न पडलेले की असं कसं करू शकतो आपण म्हणजे काय नवीन करू शकतो. तर तिथून एवढे मार्ग मिळाले मॅडम आम्हाला तर आम्ही हे भविष्यात नक्कीच राबवणार आहे.
2: वा वा सुंदर सुंदर. जाता जाता आमच्या शिक्षकांना काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत भावी शिक्षक त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी जर त्यांना असं सांगेल मॅडम याच्यासारखं स्वर्ग कुठंच नाही आणि जे आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेला जिल्हा परिषदच्या शाळेला आपण जास्त करून आपण कृतीतून जर शिक्षण दिलं तर कितीही म्हणजे मागे राहिलेला विद्यार्थी याला आपण पुढेच आणू शकतो. आणि याचं उदाहरण आहे आपले शिक्षण अधिकारी निलेश पाटील साहेब. आम्ही म्हणजे बिलकुल त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत राहिलेलो आहे तर त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण बघून आज मला असं वाटतं की नक्कीच विद्यार्थी जिल्हा परिषदेतून इथपर्यंत नक्कीच येऊ शकतो.
2: आणि शेवटी विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: बापरे विनोबा ऍप बद्दल सांगायचं तर म्हणजे आम्हाला खूप मोठं व्यासपीठ म्हणजे आजपर्यंत वाटत होतं की आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं आपण जे घेतोय त्याचं आपल्याला परत द्यायचं आहे एवढ्याबद्दल आम्ही विचार करत होतो. पण आता असं वाटतं रोज काय नवीन. आता तर मॉर्निंग असेंब्ली पासूनच सुरुवात होऊन जाते. आदल्या दिवशी मेसेज येऊन जातो मग त्याच्यावर विचार होतो विद्यार्थ्यांना तो मेसेज आम्ही संध्याकाळीच पाठवून देतो मग ते तयार करून ठेवतात आणि मग रोज असेंब्लीला म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांनाही व्यासपीठ मिळालं आणि आम्हालाही व्यासपीठ मिळालं. त्याच्यामुळे मी विनोबा ऍपचे खूप खूप खूप आभार मानते.
2: वा छानच. तुमच्याशी गप्पांमधनं दिलखुलास संवाद तर झालाच आणि अनेक वेगवेगळ्या पैलूंवर उजेड सुद्धा टाकण्यात आपण यशस्वी झालो. तर नक्कीच हे प्रेरणादायी विचार जे आहेत ते इतर शिक्षकांपर्यंत पोहोचतील अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा रेडिओ मनभावनच्या टीमकडनं तुम्हाला मनस्वी आभार.
1: धन्यवाद.
2: थँक्यू.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 18 भागात आपण ऐकलं की विभागीय समाज कल्याण अधिकारी म्हणून आलेले निकम साहेब हे सतत लेखिकेवर नजर ठेवूनच असायचे. निकम साहेबांचा यामागील हेतू काही चांगला नव्हता बरं का? खरं तर लेखिकेला ते बाप म्हणूनच शोभतील अशा वयाचे होते. एके दिवशी त्या कॉलेजला जात असताना बसची वाट बघत बसस्टँडवर उभ्या होत्या, तेवढ्यात निकम साहेबांची जीप समोर येऊन उभी. लेखिका पार गोंधळल्यात आणि त्या खात असलेल्या हातातील सगळे शेंगदाणे खाली सांडले, सोबतच वह्या पुस्तकही पडलीत. निकम साहेब जीपमधून खाली उतरले आणि सर्व वह्या पुस्तकं गोळा करून बराच वेळ लेखिकेशी मिश्किलपणानं हसलेत. लेखिका अशा काही घाबरल्यात की बस दिसताच ती थांबायच्या आतच त्या बसमध्ये चढल्यात आणि लेखिकेनं एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. पण तो दिवस आणि ती वेळ कशी तरी कटली म्हणायची. एके दिवशी तर अण्णासाहेब नांदेडला आल्यानं त्यांनी भेटीसाठी म्हणून इंदूलाही तिथे बोलून घेतलं. त्यानिमित्तानं आपला भाऊ श्रीरामशी लेखिकेची भेट होणार असल्यानं त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लेखिका नांदेडला पोहोचल्यावर थोड्या वेळातच काय आश्चर्य, निकम साहेब तिथेही अण्णासाहेबांच्या पुढे हजेरी लावून तयार. लेखिका एवढ्या काही घाबरल्यात की त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. आणि दुसऱ्या दिवशी तर या साहेबांनी कळसच गाठला. मी उद्या औरंगाबादला परत जातोय, तर अण्णासाहेबांना ते बोलले की माझ्याच गाडीत इंदूलाही सोबत घेऊन जाईल म्हणतो. आणि झालं, अण्णासाहेबांनी काहीही आडेवेडे न घेता त्यांना परवानगी दिली आणि इंदू नाही म्हणत असतानाच तिला साहेबांसोबत जावंच लागलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. ती अण्णांना नाही म्हणू शकत नव्हती. आणि एकदाचा जीपमधून प्रवास सुरू झाला. झालं, निकम साहेबांनी आपलं जाळं इंदूवर पसरवायला सुरुवात केली. पण इंदू मात्र साहेबांचा हा सर्व कावा ओळखून होती बरं का, आणि त्यांच्या शब्दांना प्रश्नांना प्रत्युत्तर देत होती. नंतर तर साहेबांनी तू नोकरी का करीत नाहीस, मी तुला ती मिळवून देतो म्हणून विचारल्यावर हा एवढा मोठा अधिकारी असल्यानं आपण याला नोकरीसाठी नकार दिल्यास तो आपल्याला इथून काढूनही देऊ शकतो म्हणून लेखिकेनं विचार करून सांगते म्हटलं. आता मात्र साहेबांच्या गाडीनं रूळ बदलावा म्हणून लेखिकेनं निकम साहेबांना सीमांतमधल्या संकटांशी सामना करणाऱ्या झुंजार नायिकेची गोष्ट सांगितली आणि त्या नायिकेनं रणचंडिकेचा अवतार कसा धारण केला आणि आपल्या शिलाचे रक्षण कसे केले हे ऐकून तर साहेब पारस गारद झाले आणि लेखिकेपासून जरा लांबच सरकून बसले. पण काही दिवसानंतर मात्र निकम साहेबांनी पुन्हा एक जाळं लेखिकेवर टाकून पाहिलं. शिशुसदनाच्या थोडं पुढे म्हणजे कोकणवाडीच्या रस्त्यावर एक दुग्ध केंद्र आहे, तिथे बसून दुधाच्या बाटल्यांची विक्री करण्याचं ते काम होतं. पण हा माणूस मात्र लेखिकेला बोलायचे भेटायचे निमित्त करून जीपमधून त्या दुग्ध केंद्रावर सारखे चक्रा मारत असे. यातून मात्र एकच झालं हो, लेखिकेची बदनामी झाली. शेवटी लेखिकेनं अण्णांना बोलून घडलं ते सारं त्यांच्या कानावर घातलं आणि हे सारं कळल्यानंतर निकम नावाचा हा प्राणी समाज कल्याण खात्याला केवढा महाभयंकर कलंक आहे याची सर्वांनाच जाणीव झाली. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 19वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: अगदी पहाटे पहाटे जाग आली ती मंदिरातल्या घंटीच्या आवाजानं. त्या पाठोपाठ झांज वाजायला लागली आणि पाहता पाहता अख्खा वाडा बाया माणसांनी पोराबाळांनी भरून गेला. वाड्याच्या मधल्या भागात छोटस मंदिर आहे. त्या कोणत्या देवाची मूर्ती आहे ते आज पावे तो मला माहिती नाही. पण त्या गोल फुगीर दगडाला शेंदूर तेलाने नाहूमाखू घालून गुळगुळीत केलं होतं. त्याच्या मध्य भागाच्या थोडं वरच्या भागावर दोन खाचा पाडून मोठमोठे बटबटीत चांदीचे डोळे बसवले होते. प्रथम दर्शनी लहान मुलं ते देवाला पाहून घाबरतीलच. अशा त्या देवासमोर आमच्या सरांची म्हणजे आम्हा सर्वांचीच मोठी माय हिरवं लुगडं नेसून केस मोकळे सोडून बसलेली असायची. वाड्याच्या बाहेर स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एक एक स्त्री पुढे यायची, मोठ्या मायला कपाळभर कुंकू लावायची, देवासमोर ताट भरून आणलेला नैवेद्य ठेवायची, मोठ्या मायच्या पायावर लोटांगण घालायची, एक एक प्रश्न विचारले जायचे, एक एका प्रश्नाचं उत्तरही दिलं जायचं. हे सगळे प्रश्न बहुतेक सांसारिक अडीअडचणींचे दुःख निवारणावर विचारलेले असायचे. मोठ्या मायच्या अंगात यायचं, ती घुमू लागायची, लोक श्रद्धाळूपणे तिच्या पायावर लोटांगण घालायचे. जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही तोपर्यंत श्रद्धाळू अगतिक झालेला भक्त मायचे पायच सोडायचा नाही. असं दिवसभर चालायचं. मोठ्या मायला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची की अंगावरच्या लुगड्याच्या पदराची. मग मोठी पुतणसून जवळ यायची, पदर नीट करायची, घट्ट ओढून कमरेला बांधून टाकायची. बहिणीची बारकी बारकी पोरं आणि मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत राहायचो. मला हे सगळं नवीन होतं, पण पोरांना लहानांना त्यातलं काही समजत नव्हतं. भयभीत होऊन ते पाहत राहायचे. बारकी सुनीता बाळू ते तर आपल्या मोठ्या मायला हे काय झालं, हे अशी का करते म्हणून रडायला लागायचे. वर्षातून एकदा येणारा हा उत्सव, हा उत्सव म्हणजे पोराटोरांची मजाच मजा असायची. त्या दिवशी घरात नैवेद्याचं मांसान्न शिजवलं जायचं, देवासमोर नारळांचा ढीक पडायचा, त्याचबरोबर नैवेद्य म्हणून कोणी भजी पुऱ्या सुद्धा आणायचं. देवासमोर अशा कितीतरी गोष्टी यायच्या, तांदूळ सुपाऱ्या खारका खोबरं हळकुंड हिरवा चुडा हिरव्या खणांची लुगड्यांची चळतच्या चळत लागायची. देवासमोर येणारे भक्तगण हळद कुंकू बुक्का उदबत्त्या धूप दीप सगळं घेऊन यायचे. उदबत्त्यांचा धूर धूप दीपाचा सुवास सगळं वातावरण देवालयमय होऊन जायचं. पोरासोरांची फोडलेल्या नारळातलं गोड पाणी पिता पिता दमछाक व्हायची. वहिनी मांसान्न शिजवायच्या, नैवेद्य घ्यायला म्हणून बरीच ओळखी अनोळखी मंडळी घेऊन घेऊन जायची. पण हे सगळं मला नवीन होतं, सगळं पाहून स्तंभित होऊन नुसतं पाहत राहायची. वहिनी म्हणायच्या, इंदुताई चला थोडं खाऊन घ्या जेवून घ्या. नाही वहिनी, मी ते खात नाही. नाही हो, तुमच्यासाठी नैवेद्याच्या पुऱ्या भजी भात बाजूला काढून ठेवलाय मी, त्याला बिलकुल कोणी जेवलं नाही. आणि मला बळजबरी पुरी भाजीचं जेवण करावंच लागायचं. नेमकं त्याच दरम्यान मी या जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांसाठी राहायला गेले होते. त्यानंतरही पुष्कळ वेळा राहिले. एक हक्काचं घर मोठ्या भावाचं, शहागंज मधल्या भर वस्तीत ऐन मेन रोडवर असलेलं सरांचं हे वडिलोपार्जित घर. घरात सर एकटेच कमावणारे, समाज कल्याण खात्यात साधीच नोकरी असलेले. रिमांड होममध्ये श्रीराम रमेशला ते शिकवायला होते. हजारो मुलं त्यांच्या हाताखालून शिकून गेली, पण या दोघांवर विशेष जीव होता त्यांचा. आमची कथा ऐकून कदाचित त्यांना दया आली असावी, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांवर त्यांच्या मुलांसारखंच प्रेम केलं. घरात त्यांचे आई वडील मावशी म्हणजे मोठी माय, मेडिकलचं शिक्षण घेणारा लहान भाऊ, पत्नी आणि चार मुलं, आणि कॉलेज सुरू होईपर्यंत हॉस्टेल न उघडल्याने त्यांच्यात आणखी एक माझी भर पडायची. जक्कलसर मितभाषी सरळ साधे फारसे न शिकलेले, पण आपल्या लहान भावानी डॉक्टर व्हावं म्हणून वाटेल ते कष्ट करायला तयार असलेले. बाकी त्यांचे वडील म्हणजे अण्णा, ते सुद्धा खूप प्रेमळ. आई म्हणजे छोटी माय, मावशी मोठी माय, सख्या बहिणी सख्या जावा. अण्णांनी मोठ्या भाऊजाईला म्हणजे मोठ्या मायला भावानंतर कधीही अंतर दिलं नाही. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचंही माहेरपण कधी करायला विसरले नाही. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव, सुनेवर लेखीसारखं प्रेम केलं. चारी नातवंड तर दोन्ही आजींच्या सभोवती घुटमळत असायची. त्या त्यांच्या लहान वयात मलाही इंदुताई इंदुताई करून गोष्टी सांगायला लावायची. दुपारच्या वेळी आई मावशी विड्या वळण्याचं काम करायच्या. सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर जेवायला खायच्या. मोठ्या मायला दुपारच्या वेळेला चहाची तलफ यायची. वाड्याच्या मागच्या दारातून शेळ्या वाड्यात यायच्या, टोपलीत भरलेलं पाणी घ्यायच्या. मी व वहिनींनी वाड्याचं दार हळूच बंद करून घ्यायचं. वहिनींनी भांडं घेऊन यायचं, माझ्याकडे देऊन म्हणायच्या, इंदुताई मी मागचे पाय पकडते, काढा तुम्ही दूध. मला शेळ्या मेंढ्यांचं दूध काढायची लहानपणीच सवय होती. मीही शेळीची कास धुवून काढायची. पाहता पाहता भांडभर दूध निघायचं. वहिनींना शेळीच्या दोन तंगड्या धरता धरता नाकी नऊ यायचे. शेळीच्या दुधाचा चोरून चहा प्यायला खूप मजा यायची. मावशी आणि आई म्हणायच्या, इंदू इतकं लवकर लवकर दूध काढायला कुठे शिकलीस ग? माय लेकरायची लई साबळ होती. अर देवा, या तिन्ही पोरांना लवकर लवकर मोठ कर. आमचे इंदूच लग्न लवकर होऊ दे बाबा. ते बी जावाई येतलाच औरंगाबादचाच, औरंगाबादचाच नवरा तिला मिळू दे, म्हणजे आमची लेख सारखी सारखी येत जात राहील. त्यांच्या आशीर्वादाने खरोखरच मला औरंगाबादमध्ये स्थायिक होत आलं. लग्न झाल्यावर सगळेजण घर पाहायला आले. शहागंजच्या बाजारातून लोणच्याच्या कैऱ्या घेऊन याव्या त्या अण्णांनीच. चल बाई चल, लवकर उचल पावलं. रविवारच्या त्या गर्दीतून वाट काढत काढत एका हातात पिशवी घेऊन अण्णांना सोबत घेऊन सर सर सगळा बाजार पालथा घालायची. भाव पटला, कैरी चांगली वाटली तरच घ्यायची. वेळ लागला तरी हरकत नाही, पण योग्य कैरी अण्णाच घेऊन यायचे. मग ते ओझ मला घेऊ द्यायचे नाहीत, स्वतः व्हायचे. घरी येऊन सुनेला म्हणायचे, गंगा बघ बर कैरी बरी आहे का ते. मग मोठी माय छोटी माय घरी येऊन लोणचं घालून द्यायच्या. आता अण्णा नाहीत, छोटी माय नाही, मोठी माय अंथरुणाला खेळली आहे. पोरं मोठी झाली आहेत. पंडूदादा मोठा डॉक्टर झाला. सगळं कसं छान आहे. पण ही कुटुंब वत्सलता अन्य ठिकाणी कुठं मला पाहायला मिळाली नाही. माणसं साधीच होतीच हो, फारसे श्रीमंत नसतील, पण त्यांच्या मनाची श्रीमंती केवढी मोठी. घरातल्या माणसांनीच घराचं घर पण कायम ठेवलंय, प्रसन्नता ठेवली आहे, जी माझ्यासारख्यांना आणि बाहेरच्यांना सुद्धा सदैव प्रसन्नता देऊन जाते. घरी गेल्यावर थोडा वेळ का होईना, पण माहेरी जाऊन आल्याचं आत्मिक समाधान मिळतं. या समाधानापेक्षा अन्य कोणतं सुख मोठं असतं हो. दिवस मे महिन्याचे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्याबरोबर मी अब्दुलभाई कोकणात गोपुरी मुक्कामी गेलो होतो. कोकणचे गांधी कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांचा तिथे आश्रम आहे. कोकण मुळातच झाडामाडांचा प्रदेश. गोपुरी आश्रम तर या झाडांच्या गर्दीत इतका झाकलेला होता की नवीन आलेल्या माणसाला आश्रम तिथल्या त्या कुटी वजा खोल्या शोधूनही सापडत नसायच्या. अप्पासाहेबांनी नुसती नारळी पोफळीची झाडं लावली नव्हती, तर आंबा पेरू फणस अननसांच्या झाडांची खास लागवड केली होती. स्वतः गोपुरी संडासाचा शोध लावून महिला वाया जाणार नाही, त्याचा शेतीला उपयोग होईल अशा तऱ्हेने योजना आखली होती. संडासाच्या पलीकडे प्रचंड मोठी केळीची बाग होती. सगळा महिला त्या केळीला खत म्हणून उपयोगी पडायचा. हिरव्यागार केळींच्या बनात त्या लेकूरवाळ्या केळी शंभर सव्वाशे लेकरं पोटात घेऊन वाकलेल्या असायच्या. पाहायला किती छान वाटायचं. त्या केळीच्या पलीकडे पेरू चिकू डाळिंबांचा बगीचा सात आठ एकरात आकाराला आला होता. त्याच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट, केळी चिकू पेरूच्या मध्ये मोठी विहीर, पाण्यानं तुडुंब भरलेली, विहिरीत आत नुसतं पाहिलं तरी डोळे करागरा फिरायला लागायचे. विहिरीवर मोटार बसवलेली, मोटारीनं बागेला पाणी दिलं जायचं. तांबडी मध्येच थोडी काळी जमीन, पाणी जाताच गटागटा पाणी पिऊन चिरवून खायची. एखाद्या ढेकळाला जरी हात लावला तरी मेणासारखी चिकण माती हाताला लागायची, अगदी मऊशार लोण्यासारखी. शेणानं सारवलेलं मोठं पटांगण होतं. 3-400 आश्रमीय मंडळी एका वेळेला सहज प्रार्थनेला बसायची. रात्रीच्या वेळी आम्ही सगळीजण याच पटांगणात आपापल्या पथाऱ्या घेऊन झोपत असू. वर उघड निळशार आभाळ, त्यात लुकलुक करणाऱ्या चांदण्या, पटांगणाच्या चोहो बाजूनी दाट झाडी, जणू या हिरव्याकार दाट झाडापानांचं आम्ही पांघरूनच घेतलंय. उन्हाळा असला तरी कधी फॅनची जरुरी भासली नाही. आंब्या फणसांच्या झाडांचा वारा मंद सुगंधित, तो आम्हाला झोपी खालायचा. आप्पासाहेबांनी त्यांच्या हयातीत ही कोकण पट्टी पार बदलून टाकली. काही कार्यकर्ते निर्माण केले, त्यांच्या हवाली आश्रम केला. तिथलं उत्पन्न, शेतमजूर, त्यांचे प्रश्न काहींच्या हातात सोपवून ते निघून गेले. त्यापैकी एक म्हणजे आमचे अण्णा. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर अण्णासाहेबांवर ही जबाबदारी येऊन पडली. वर्षातून 2-4 वेळा ते तिथे जायचे, 8-10 दिवस मुक्काम करायचे, हिशोब ठिशोब पाहिजे, तिथल्या फळफळावरांची बाहेरगावी पाठवण्याची सोय लावायचे. काही फळांचा रस पॅकबंद डब्यातून परदेशी पाठवला जायचा, पैकी आमसूल, आंबा, त्यापासून बनणारे अनेक पदार्थ सर्व तयार करून मुंबई, पुणे वा अन्य बाजारपेठेत हा माल पाठवला जायचा. आजूबाजूच्या खेड्यातल्या हजारो स्त्रिया मुलं कामाला येत, उद्योगाला लागत, त्यांना रोजगार मिळे. भात शेतीची कामं संपली की ही कामं त्यांना इतर वेळी भरपूर मजुरी देऊन जात. बहुतेक करून 70% पुरुष मुंबईच्या मिलमध्ये मजूर म्हणून कामाला गेलेले, राहता राहिले स्त्रिया, मुलं, मुली, म्हातारी माणसं. करता तरुण पुरुष कोकणात क्वचितच आढळे, पण हा मुंबईकडे जाणारा मजुरांचा लोंढा कोकणच्या गांधींनी थोपवला होता. त्यांना हाताला काम, पोटाला खास दिला. त्यामुळे त्यावेळची ती माणसं आता गोपुरी आश्रमाची कार्यकर्ती म्हणून जोमानं कामाला लागली होती. आप्पासाहेबांवर त्यांची श्रद्धा होती. ही कोकणची मंडळी म्हणजे फार काटक बरं का. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, दमण्याचं नावच नाही. कमरेभोवती एक धोतर, तेही गुडघ्यापर्यंतच, एवढाच त्यांचा पोशाख. स्त्रियाही 9-10 लुगडं गुडघ्यापर्यंतच नेसत. गच्च अंगाभोवती आवळलेला, डोईवर मोठा आंबाडा, त्याभोवती ताज्या फुलांची वेणी मारलेली, हात भरून घातलेल्या बांगड्या, काम करताच खळखळ खळखळ वाजणाऱ्या, कपाळावर मोठं लाल भडक्क कुंकू, पोरीसोरी परकर शंपऱ्यातच, पोरं टोरं अर्धा शर्ट अर्ध्या चड्डीत, सगळेजण मिळून मिसळून काम करायचे. भांडण नाही हे तंटाने. कधी कधी गाण्याच्या तालासुरावर कामं संपायची. आंब्याच्या रसाच्या पोळ्या, फणसाचे पापड कधी संपायचे तेही कळायचं नाही. आप्पासाहेब पटवर्धनांचा एक नियम होता, जास्तीत जास्त वेळ काम, उरलेल्या वेळात जेवायची तयारी करायची. गव्हाच्या, ज्वारीच्या, हरभऱ्याच्या कण्या एकत्र दळून आणायच्या, त्या कण्या फोडणी द्यायच्या, त्या तिखट मीठ हळद कोथिंबीर खोबरं टाकायचं. तो एक प्रकारचा तिखट सांजाच म्हणा ना. त्याच्या बरोबर फणसाच्या गऱ्याची भाजी, वाटीभर ताक, बस संपलं जेवण. सायंकाळी कण्याऐवजी भात असायचा, बाकी सगळा बेत दुपारचाच. या अन्नाला पूर्णान्न म्हणून संबोधलं जायचं. एखादा दिवस तिखट पूर्णान्नाऐवजी गुळ घालून गोड पूर्णान्न करायचंय. पहिले 2-4 दिवस खायला गेलं नाही, पण नंतर कळलं की पूर्णान्नाशिवाय दुसरं काहीच नाही. सपाटून भूक लागली की माणूस आपसुकच कोंडाही गोड मानून खातो ना. हे तर पूर्णान्न होतं. अब्दुल भाई हळूच माझ्याकडे बघायचे, क्यों अब कैसे खा रही हो, कित्ते दिन भूके रहोगी. आणि मग मात्र मी समोर येईल ते खायला लागले. अण्णासाहेबांना त्यांचं खास कडधान्यांचं मोड आलेलं जेवण असे. 2 दिवस आधी मटकी, मूग, मसूर, हरभरा, मेथ्या, शेंगादाणे पाण्यात भिजत घालायचे, रात्री ते फडक्यात बांधून ठेवायचे.

0: बाजूनी मोठी नदी वाहत होती, गड नावाची. एक दिवस अण्णा म्हणाले, चल इंदू आज आपण पोहायला जाऊया नदीवर. मला तर पोहायला येत नव्हतं, पण अण्णा म्हणाले तर चला. त्यांचे माझे कपडे घेतले, अंगाचा कपड्यांचा साबण घेतला, गेलोत नदीवर. गोड नदी एवढी प्रचंड लांब रुंद भरपूर पाणी असलेली, काळ्या शार पाण्याची नदी प्रथमच पाहिली मी. सकाळच्या 8:30 वेळ, दूरवर बाया कपडे धुत होत्या, पोरटोर नदीत डुंबत होते, दूरवर गाई म्हशी सुद्धा त्यांच्या मालकासह डुंबत होत्या. अण्णांनी नदीच्या काठावर दगडावर चप्पल काढली, भराभर कपडे काढले, माझ्या हातात दिले. अरे बघता बघता माझ्या समोरच्या खोल पात्रात धाडकन उडी घेतली, पाणी चोहोबाजूला उडालं, मी अर्धी अर्धी गोली झाले. अण्णा माझ्या समोर उडी मारून पाण्यात गायब झाले, कुठं गेले दिसेनासेच झाले. मी तोंडा डोळ्यावर उडालेलं पाणी साडीच्या पदरांनी पुसलं, डोळे फाड फाडून पाहायला लागले, अण्णा कुठे दिसतात का? 2-4 मिनिटं झाली तरी अण्णा कुठंच दिसेनात. नकळत मी ओरडलीच, अण्णा अण्णा बाहेर या, मला भीती वाटतेय. मी घाबरून पुन्हा ओरडले, बाहेर या अगोदर अण्णा. मी कधीच नदी पोहणं असं आतवर जाणं पाहिलंच नव्हतं. मनात काहीतरी वाईट विचार यायला लागले, अण्णा आत बुडाले तर नाहीत? सुसर मगर असं काहीतरी आत असेल. अंगावर भीतीनं काटे झाले, जोराने पुन्हा एकदा ओरडले, अण्णा अण्णा लवकर बाहेर या. हे वाक्य संपतय न संपतय तोच अण्णा माझ्या पुढ्यात दगडावर येऊन सुद्धा बसले. मला आश्चर्यच वाटलं, अण्णा होते कुठे, इथे आले कसे? अण्णांचं 70-72 वर्षाचं वय, तरुणालाही लाजवेल असं पाण्यात सुळकांडी मारणं पोहणं मला हतबल करून सोडलं. खर तर मी 19-20 वर्षांची तरुणी, पण तेच माझ्यापेक्षा कितीतरी तरुण होऊन सराईतासारखं नदीत पोहत होते. हा पहिला दिवस त्या नुसतं काठावर उभं राहण्यातच गेला. अण्णा म्हणाले, तुम्हा पोरींना पोहायला आलं पाहिजे. पुन्हा तेच म्हणाले, तू तरी कशी शिकणार म्हणा. तुम्हा पोरींना आम्ही छात्रालयांच्या तुरुंगातच कित्येक वर्ष डांबून ठेवलं, काय शिकणार तुम्ही? अभ्यासा व्यतिरिक्त काही येत आहे का तुम्हाला?
1: इंदुमती जोंधळलिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 19वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.